0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

0: आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।
1: मनन से मनोबल तक, आस्था से अस्तित्व तक, पुणेरी आवाज 107.8। खुश रहो, खुशियां बांटो।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

नमस्कार, मी वर्षा उसगावकर। तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज.

0: म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत। या सगळ्यांची सांगड कुठे बरं घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा।
1: नमस्कार साथियों, आप सुन रहे हैं रेडियो पुणेरी आवाज। अब हम आपके लिए

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा, आनंद लुटा.
2: ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM, आनंदी रहा आणि आनंद लुटा.
3: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे, गुंफून शब्द मोती.

चल बर का होईना, मी सुख कायम वाटतो, पण खरंच कधी माझ्यासाठी कोणाच्या डोळ्यात अश्रू दाटतो? उंजळ बर का होईना, मी सुख कायम वाटतो, पण खरंच कधी माझ्यासाठी कोणाच्या डोळ्यात अश्रू दाटतो? ही माझी एक चारोळी होती आणि जास्त विलंब न लावता आपण आपल्या आजच्या शोकडे वळूया. आजच्या शो मधल्या पहिल्या रचनेमध्ये अंजना कर्णिक मॅडम यांनी बहार या शीर्षकाखाली अप्रतिम अशी रचना पाठवलेली आहे, ज्यामध्ये मॅडम लिहित आहेत. अंजना कर्णिक मॅडम यांनी बहार या शीर्षकाखाली लिहिलंय की शाल रंगीत फुलांची वसंताने दिली सृष्टीला, दरवळ मदनबाणाची शृंगारली वनराणीला. शाल रंगीत फुलांची वसंताने दिली सृष्टीला, दरवळ मदनबाणाची शृंगारली वनराणीला. बहाव्याची सोन झुंबरे गुलमोहर लाल रंगला, बहाव्याची सोन झुंबरे गुलमोहर लाल रंगला. गर्द जांभळे तलमतुरे जाकरंदा मत्त बहरला, गर्द जांभळे तलमतुरे जाकरंदा मस्त बहरला, मस्त बहरला. तर गुलमोहर आणि जाकरंदा हे बहरलेले आहेत, ते या उन्हाळ्यामध्ये बहरतात. सृष्टीची दरवळ खूप अप्रतिमरित्या मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती. पुढच्या एका कवितेमध्ये विजय रमेश बामुगडे सरांनी लिहिले पुणे येथून. विजय रमेश बामुगडे सर लिहित आहेत पुणे येथून की खोट्यांच्या या बाजारात सत्य रोज जळत आहे, खोट्यांच्या या बाजारात सत्य रोज जळत आहे. नजरे समोर सगळ्यांच्या न्याय ही गप्प बसत आहे, नजरे समोर सगळ्यांच्या न्याय ही गप्प बसत आहे. आणि सर पुढे असं लिहित आहेत की विजय म्हणतो उठ आता या खोट्या जगाशी लढायला, विजय म्हणतो उठ आता या खोट्या जगाशी लढायला. भीतीच्या त्या साखळ दंडात आयुष्यच अडकत आहे, भीतीच्या त्या साखळ दंडात आयुष्यच अडकत आहे, आयुष्यच अडकत आहे. तर खोट्यांच्या या बाजारात जळणाऱ्या सत्याला वाचवण्यासाठी उठ, स्वतःला तयार कर आणि त्या खोट्या जगाशी लढ, असं शब्दांकन सरांच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि या सुंदर आणि अप्रतिम अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या रचनेकडे वळूया, जे आपल्याला पाठवलेली आहे संसिता विशाल राजपूत मॅडम यांनी, श्री शंकर विद्यालय घाट नांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. संसिता विशाल राजपूत मॅडम लिहितायत श्री शंकर विद्यालय घाट नांदूर तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड येथून. स्वतःसाठी या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की माझे आकाश उडण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी, भूतकाळात रमण्यासाठी काही क्षण स्वतःसाठी. माझे आकाश उडण्यासाठी, मोकळा श्वास घेण्यासाठी, भूतकाळात रमण्यासाठी काही क्षण स्वतःसाठी. तू तुझे जप मधुर क्षण आणि मला माझे जपू दे, तू तुझे जप मधुर क्षण आणि मला माझे जपू दे. अबोल गीत ओठांवर न सांगताच फुलू दे, अबोल गीत ओठांवर न सांगताच फुलू दे. वाह वाह. तर काही क्षण हे स्वतःसाठी जगले पाहिजे, काही क्षण ज्या क्षणांमध्ये कोणीही भागीदार नसला पाहिजे, ते मधुर क्षण जपण्यासाठी काहीसा वेळ हा स्वतःसाठी असला पाहिजे. खूप अप्रतिम सुंदर असे भाव या कवितेमध्ये होते. पुढच्या एका कवितेमध्ये सुजाता जयंत बोबडे मॅडम लिहित आहेत यवतमाळ येथून. सुजाता जयंत बोबडे मॅडम यांनी यवतमाळ येथून लिहिलंय की सात जोडीदाराची या शीर्षकाखाली की तुझी नि माझी जोडी लाखात शोभुनी दिसे, जिंकू जग हे सारे सोबतीला जेव्हा तू असे. तुझी नि माझी जोडी लाखात शोभुनी दिसे, जिंकू जग हे सारे सोबतीला जेव्हा तू असे. करू संकटावरी मात साथ मिळे जोडीदाराची, करू संकटावरी मात साथ मिळे जोडीदाराची. सर्वत्र दिसेल पदरी यश मग काय कमी असे जगण्याची, सर्वत्र दिसेल पदरी यश मग काय कमी असे जगण्याची, मग काय कमी असे जगण्याची. वाह. तर जोडीदाराची साथ असल्यावर प्रत्येक संकटांवर मात करता येते आणि काहीच कमी पडत नाही. खूप अप्रतिम सुंदर भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या एका रचनेमध्ये युवराज राजीगरे चुयेकर सरांनी कोल्हापूर येथून लिहिलंय. युवराज राजीगरे चुयेकर सर लिहित आहेत कोल्हापूर येथून आई या शीर्षकाखाली की गेली माझी माऊली मायेची ती सावली, शोध तुझा घेत मन दिशा आज अंधारली. गेली माझी माऊली मायेची ती सावली, शोध तुझा घेत मन दिशा आज अंधारली. वाटेवरचे काठे माझ्या तूच आई वेचले,
वाटेवरचे काटे।

0: माझ्या तूच आई वेचले, तुला दंडवत तुला करता दंडवत देव मला भेटले, तुला करता दंडवत देव मला भेटले, देव मला भेटले। आणि खूप गहिरं असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं की तुला दंडवत केल्यावर आई मला देव भेटले। तर आई हा प्रत्येकाचा एक हळवा कप्पा असतो। आईच्या आठवणी अप्रतिमरित्या सरांनी शब्दबद्ध केलेल्या होत्या आणि पुढच्या एका कवितेमध्ये संजय कपूरचंद महाजन सरांनी अहिल्यानगर येथून लिहिलंय। संजय कपूरचंद महाजन सर लिहित आहेत अहिल्यानगर येथून। श्रद्धेचा देत बळी अंधश्रद्धा माजली, भोंदूबाबाच्या मागे सुशिक्षित पिढी लागली। श्रद्धेचा देत बळी अंधश्रद्धा माजली, भोंदूबाबाच्या मागे सुशिक्षित पिढी लागली। मिळवत राजाश्रय होतो भोंदूबाबा महान, मिळवत राजाश्रय होतो भोंदूबाबा महान। त्यांच्या कारस्थानाने लाज ठेवली गहाण, त्यांच्या कारस्थानाने लाज ठेवली गहाण। आणि खराय की आपण श्रद्धेचा बळी देऊन अंधश्रद्धा माजवत असतो। भोंदूबाबाच्या मागे लागून ही पिढी जी आहे, जी सुशिक्षित पिढी आहे, ती सुद्धा अगदी स्वतःच जी विचार करण्याची क्षमता आहे ती गहाण ठेवते। खूप एक वास्तव मांडणारी सरांची ही रचना होती। पुढच्या दोन सारोळ्यांकडे वळूया, ज्यामध्ये रेखा विद्याधर टापरे मॅडम यांनी भोर पुणे येथून लिहिलंय। रेखा विद्याधर टापरे मॅडम लिहित आहेत भोर पुणे येथून की संस्काराचे धडे स्वीकारावे, माणसाबरोबर नाते जोडावे। संस्काराचे धडे स्वीकारावे, माणसाबरोबर नाते जोडावे। हे विश्वच आहे माझे घर असे मना मनात घडावे, हे विश्वच आहे माझे घर असे मना मनात घडावे। तर खूप सुंदर सामाजिक संदेश मॅडमच्या या रचनेमध्ये होता की संस्काराचे धडे स्वीकारून माणसांबरोबर नातं जोडावं। दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की गोडवा माणसात असावा, थोडी असावी माणुसकी। गोडवा माणसात असावा, थोडी असावी माणुसकी। प्रेम द्यावे प्रेम घ्यावे, बिलकुल नसावी फुसकी। प्रेम द्यावे प्रेम घ्यावे, बिलकुल नसावी फुसकी। तर माणसात गोडवा असावा, माणुसकी असावी याबद्दलचे भाव या चारोळीमध्ये होते। पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये शोध माणसाचा या शीर्षकाखाली सुरेश अनंत तारे सरांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिले। शोध माणसाचा या शीर्षकाखाली सुरेश अनंत तारे सर लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून की मुखवटे चढवून फिरतात चेहरे, भोवती स्वार्थाचे दाटले पहारे। वा, मुखवटे चढवून फिरतात चेहरे, भोवती स्वार्थाचे दाटले पहारे। माणुसकीच्या या वाळवंटात शोधूया प्रेमाचे जिवंत झरे। क्या बात आहे। मुखवटे चढवून फिरतात चेहरे, भोवती स्वार्थाचे दाटले पहारे। माणुसकीच्या या वाळवंटात शोधूया प्रेमाचे जिवंत झरे। जाणीव ठेवून माणुसकीची फुंकर दुःखावर घालूया, जाणीव ठेवून माणुसकीची फुंकर दुःखावर घालूया। स्वार्थाच्या या गर्दीमध्ये, स्वार्थाच्या या गर्दीमध्ये माणूस हरवलेला शोधूया, माणूस हरवलेला शोधूया। क्या बात आहे, क्या बात आहे। आणि खरंय श्रोते हो की मुखवटे चढवून चेहरे फिरतात, स्वार्थी असतात जे अवतीभोवती असतात। आणि माणुसकीच्या या वाळवंटामध्ये आपण प्रेमाचे जिवंत झरे शोधूया जे सध्या दुर्मिळ आहेत। माणुसकीचे झरे दुर्मिळ होत आहेत। कुणाच्या दुःखावर फुंकर घालायला कोणी येत नाही, जो तो स्वार्थी आहे। प्रत्येक गोष्ट करताना मला यातून काय मिळणार हा विचार माणूस करतोय, तो व्यवहारी झालाय माणूस। आणि या व्यवहारी जगामध्ये माणुसकीचे, माणुसकीचं वाळवंट जे आहे त्याच्यामध्ये प्रेमाचे जिवंत झरे शोधण्याचा खूप अप्रतिम सुंदर संदेश सरांनी त्यांच्या या रचनेमध्ये दिलेला होता। पुढच्या एका कवितेमध्ये उपेंद्र रोहनकर सर लिहित आहे गडचिरोली येथून। उपेंद्र रोहनकर सरांनी गडचिरोली येथून लिहिले अमर प्रेम शीर्षकाखाली की प्रेम अमुचे अमर राहील म्हणती लोक मला अवकाळी। प्रेम अमुचे अमर राहील म्हणती लोक मला अवकाळी। ब्रेकअप नव्हता माझा मुळी, हालत माझी बघ खिळखिळी। ब्रेकअप नव्हता माझा मुळी, हालत बघ माझी बघ खिळखिळी। तू वर्षा अंबरात मी पृथ्वी खाली, तू वर्षा अंबरात मी पृथ्वी खाली। अनरिटेबल तू, अनरिटेबल तू कशी मी कळवू खुशाली, वाट नको पाहू आता त्या दिवसाची, वाट नको पाहू आता त्या दिवसाची, कोसळ एकदा मजवर कर तुझ्या हवाली, कोसळ एकदा मजवर कर तुझ्या हवाली, कर तुझ्या हवाली। वाह, तर प्रेम अमुचे अमर राहील म्हणती लोक मला अवकाळी। तर प्रेम जे खरं असतं, प्रेम जे अमर असतं, ते कधीच अवकाळी नसतं। अमर प्रेम हे कायम त्याग आणि डिव्होशनवर डिपेंड असतं, कारण आपण जेवढं देतो त्याच्या कितीतरी पटीनं ते आपल्याला परत मिळत असतं। आणि प्रेम ही भावनाच अशी आहे की ज्यामध्ये घेणं नसतं तर देणं असतं, नाही का? तर खूप अप्रतिम सुंदर शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं। पुढच्या रचनेकडे वळूया। श्री रमेश रामचंद्र मुळे सरांनी चाकण जिल्हा पुणे इथून लिहिले। श्री रमेश रामचंद्र मुळे सर लिहितायत चाकण जिल्हा पुणे इथून की पंखात बळ तुझ्या येऊ दे, सगळे आसमंत कवेत तुझ्या मावू दे। वा, पंखात बळ तुझ्या येऊ दे, सगळे आसमंत कवेत तुझ्या माऊ दे, उंच उंच आभाळात बिंधास्त घे भरारी, असामान्य कर्तृत्व तुझे जगास पाहू दे। उंच उंच आभाळात बिंधास्त घे भरारी, असामान्य कर्तृत्व तुझे जगास पाहू दे। पण ज्यांनी वाढवले सांभाळले त्या मायबापांची जाणीव तुझ्या अंतरी राहू दे। पण ज्यांनी वाढवले सांभाळले त्या माय बापांची जाणीव तुझ्या अंतरी राहू दे। ज्या घरट्यात खेळलास बागडलास, ज्या घरट्यात खेळलास बागडलास, त्या घरट्याचे ऋण ध्याने असू दे, त्या घरट्याचे ऋण ध्याने असू दे। आणि खराय की तुझ्या पंखात बळ येऊ दे, सगळा आसमंत तुझ्या कवेमध्ये मावू दे, तू उंच भरारी घे। हे करत असताना ज्यांनी वाढवलं, ज्यांनी तुझ्या पंखांना बळ दिलं, त्यांची आठवण जरूर ठेव। ज्या घरट्यातून तू उंच उडायला शिकलास त्या घरट्याचं ऋण लक्षात राहू दे। खूप अप्रतिम सुंदर संदेश सरांच्या या रचनेमध्ये होता श्रोते हो। आणि पुढच्या आपण कवितेकडे वळूया। वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम लिहित आहेत पाटोदा जिल्हा बीड येथून। वर्षा झानपुरे एकबोटे मॅडम यांनी पाटोदा जिल्हा बीड येथून लिहिलंय की कवितेचा लळा मनाने सोसलेल्या वेदनांच्या उष्ण झळा, कवितेचा लळा मनाने सोसलेल्या वेदनांच्या उष्ण झळा विसरता येतात जेव्हा लागतो कवितेचा लळा, विसरता येतात जेव्हा लागतो कवितेचा लळा, शब्दांशी मैत्रीचे नाते जुळते खास, शब्दांशी मैत्रीचे नाते जुळते खास, सत्यात उतरतो मग सुख स्वप्नांचा भास, सत्यात उतरतो मग सुख स्वप्नांचा भास। आणि खरंय की जेव्हा शब्दांची मैत्री होते तेव्हा खास असं नातं जुळून जातं आणि आपण त्या शब्दांमध्ये आपलं सुखदुःख पाहतो। खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या कवितेमध्ये होतं। पुढच्या एका रचनेमध्ये सौ मनीषा दिवाकर मॅडम लिहित आहेत पुणे इथून। सौ मनीषा दिवाकर मॅडम यांनी पुणे इथून लिहिले एक मनातील षडरिपूंचे द्वंद्वयुद्ध, दुसरे जगावर लादलेले वेदनादायी विनाशी महायुद्ध। एक मनातील षडरिपूंचे द्वंद्वयुद्ध, दुसरे जगावर लादलेले वेदनादायी विनाशी महायुद्ध। एक खोलवर पोकळी त्यात भरडली जाणारी मने सगळी, एक खोलवर पोकळी त्यात भरडली जाणारी मने सगळी, युगानुयुगे चालत आलेला हा अनाठायी प्रहार, युगानुयुगे चालत आलेला हा अनाठायी प्रहार, काळाच्या मुखात प्रवेश करणारा नरसंहार, काळाच्या मुखात प्रवेश करणारा नरसंहार, तटस्थ राहून सर्व क्षणांचा तो प्रत्यक्षदर्शी, तटस्थ राहून सर्व क्षणांचा तो प्रत्यक्षदर्शी, संयमाची किंमत सांगणारा जन्मजन्मांतरीचा सोबत श्री भगवंत सर्वसाक्षी, संयमाची किंमत सांगणारा जन्मजन्मांतरीचा सोबत श्री भगवंत सर्वसाक्षी। जय श्री कृष्ण। आणि खराय दोन युद्ध, जे एक मनातील षडरिपूंच द्वंद्व आणि दुसरं जगावर लादलेलं युद्ध, त्यामध्ये भरडणारा माणूस आणि त्याची मन, आणि संयमाची किंमत सांगणारा तो सर्वसाक्षी, श्री भगवंत। खूप अप्रतिम भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो, आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरचे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लोटा, भेटू या छोट्याशा विश्रांती नंतर।
1: माधवी।

0: जिंदगी आसान बनाने के लिए आइए सुनते हैं शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: असर्टिवनेस विदाउट जेनरेटिंग एंगर, तभी वो रियल दायने में असर्टिवनेस होगा, क्योंकि असर्टिवनेस इनर स्टेबिलिटी। तो हम ये नहीं कह सकते कि हम गुस्सा भी है और स्टेबल भी है, क्योंकि जैसे ही गुस्सा अंदर जेनरेट हुआ, चाहे वो सप्रेस कर दिया, लेकिन हम स्टेबल नहीं होते हैं तब, यू नो। तो देन आई कैन नॉट से कि आई एम इंटरनली स्टेबल बट नाउ आई एम बीइंग असर्टिव। तो इंटरनल स्टेबिलिटी मीन्स यू नो नो ट्रेस ऑफ एंगर, उसको जो पूरा खत्म होगा, इंटरनली बिल्कुल काम एंड इन कंट्रोल है, लेकिन फिर भी आपको डिसिप्लिन करना, यू नो। एंड असर्टिव जब हम होते हैं, हमें बहुत कम बोलना पड़ेगा, बहुत ज्यादा यू नो, और बहुत सोच समझ के एक एक बोल निकलेगा, क्योंकि आप फुल इन कंट्रोल है। एंगर में या सप्रेशन वाली स्टेज में आप इंटरनली डिस्टर्ब्ड है कि वो हो सकता है कि मुख से कोई ना कोई ऐसा बोल निकल ही जाए कि दूसरे को भी बुरा लगेगा और खुद को भी पश्चाताप हो।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोती हो, आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या सुंदर सुंदर रचनांकडे वळण्यापूर्वी मी माझ्या एका चारोळी मध्ये लिहिलंय की मी स्वतःच माझ्यासाठी नेहमी बनत असतो आरसा, मी स्वतःच माझ्यासाठी नेहमी बनत असतो आरसा, म्हणून जग काय म्हणते याचा फरकच पडत नाही फारसा, म्हणून जग काय म्हणते याचा फरकच पडत नाही फारसा। आणि माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये मी लिहिलंय की घिरट्या घालतं मन अवतीभवती स्वतःचं अस्तित्व शोधण्यासाठी, घिरट्या घालतं मन अवतीभवती स्वतःचं अस्तित्व शोधण्यासाठी, मीही शांत असतो तेव्हा मुद्दाम, मीही शांत असतो तेव्हा मुद्दाम, आपलं कोण परकं कोण बघण्यासाठी, आपलं कोण परकं कोण बघण्यासाठी। त्यामुळं बऱ्याच वेळा परिस्थिती जर विपरीत असेल तर संयम ठेवला पाहिजे, परिस्थिती जर आपल्या प्रतिकूल असेल तर आपण वेळेची वाट पाहिली पाहिजे, ती वेळ निघून जाण्याची वाट पाहिली पाहिजे, नाही का। आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्या भावना शून्य या शीर्षकाखाली सौ रोहिणी अशोक गंधेवर मॅडम यांनी मलकापूर अकोला इथून सुंदर अशी कविता पाठवलेली आहे। सौ रोहिणी अशोक गंधेवर मॅडम लिहित आहेत मलकापूर अकोला इथून, भावना शून्य या शीर्षकाखाली। मोबाईल भावना शून्य असलेल्या जगात वावरताना सदा, मोबाईल भावना शून्य असलेल्या जगात वावरताना सदा, वरवरचे प्रेम जिव्हाळा नजरेस बोथट होत जातोय कायदा, चौकोनी प्रचलित कुटुंबासवे भावना शून्यता वाढली आता, चौकोनी प्रचलित कुटुंबासवे भावना शून्यता वाढली आता, ज्येष्ठ नागरिकांना जाणवते पूर्वीपेक्षा सद्य पीडित वावरता, ज्येष्ठ नागरिकांना जाणवते पूर्वीपेक्षा सद्य पीडित वावरता। तर भावना शून्यता ही वाढलेली आहे, याबद्दलचे मॅडमचे हे सुंदर असे भाव होते। आणि याबरोबरच पुढच्या एका कवितेमध्ये लिव्ह अँड रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये श्री माधव सुक्र्या गुरव सरांनी दे धक्का मार या नावाने जिल्हा परिषद शाळा कोळ्याचा पाडा मुक्काम कवाड तालुका भिवंडी जिल्हा ठाणे इथून लिहिलंय। आणि सर लिहित आहेत लिव्ह अँड रिलेशनशिपच्या अनुषंगाने की हल्ली फार जणांचं सूत बस ट्रेन कॉलेज कॅफेत जमत असते, त्या सुताने नात्यांची वीण बनण्यास वेळ लागे म्हणून त्यांना लग्नाची घाई नसते, हल्ली फार जणांचं सूत बस ट्रेन कॉलेज कॅफेत जमत असते, त्या सुताने नात्यांची वीण बनण्यास वेळ लागे म्हणून त्यांना लग्नाची घाई नसते, हल्ली लिव्ह अँड रिलेशनशिप मध्ये लग्नाआधीच सारी हाई हाऊस भागवली जाते, अशा नवलाईच्या दुनियेत संसाराचे हाऊस उभे करण्याची हाऊस संपलेली असते, अशा नवलाईच्या दुनियेत संसाराचे हाऊस उभे करण्याची हाऊस संपलेली असते। तर लिव्ह अँड रिलेशनशिपच्या अनुषंगानं समाजातला एक वास्तव मांडणारी सरांची ही अप्रतिम अशी रचना होती। आणि अन्याय या शीर्षकाखाली मेहमुदा शेख मॅडम लिहित आहेत गुलपरी या नावाने श्री क्षेत्र देहूगाव पुणे इथून। मेहमुदा शेख मॅडम यांनी गुलपरी या नावाने श्री क्षेत्र देहूगाव पुणे इथून लिहिले अन्याय या शीर्षकाखाली की अन्यायाचा खून इथे जर वेळीच झाला असता, अन्यायाचा खून जर खून इथे जर वेळीच झाला असता, दुश्मनीचा अजात शत्रू कधीच मेला असता, अन्यायाचा खून इथे जर वेळीच झाला असता, दुश्मनीचा अजात शत्रू कधीच मेला असता, जुगार झाली सत्ता येथे राजकारणी झाले वेडे, जुगार झाली सत्ता येथे राजकारणी झाले वेडे, कुणी कुणाच्या मानेवर बघा बसतील बनून चेडे, कुणी कुणाच्या मानेवर बघा बसतील बनून चेडे, बनून चेडे। तर अन्याय, आणि या अन्यायाला वेळी दूर केलं तर दुश्मनी संपली असती। या अनुषंगानेचे मॅडमचे हे सुंदर भाव, आणि यासोबतच पुढच्या एका कवितेमध्ये मराठी माणूस या विषयाच्या अनुषंगाने कणखर पाना या शीर्षकाखाली मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा येथून लिहिले। कणखर बाणा या शीर्षकाखाली मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा येथून। आहे मराठी माणूस सह्याद्री परी कणखर, जरी कोसळली संकट लढवई या तो निडर। आहे मराठी माणूस सह्याद्री परी कणखर, जरी कोसळली संकट लढवई या तो निडर, मोडेन पण वाकणार नाही मराठी माणसाचा बाणा। वाह, मोडेन पण वाकणार नाही मराठी माणसाचा बाणा, मराठी माय बोली मुखी स्वाभिमानी त्याचा कणा, मराठी माय बोली मुखी स्वाभिमानी त्याचा कणा, स्वाभिमानी त्याचा कणा। आणि खरं आहे की मराठी माणूस जो सह्याद्री सारखा कणखर आहे, तो लढवाई आहे, तो निडर आहे, आणि मराठी मायबोली त्याच्या मुखी आहे, जी त्याच्या स्वाभिमानाचा कणा आहे। खूप अप्रतिम शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं, आणि पुढच्या एका रचने दोन चारोळ्यांमध्ये पूर्णिमा देसाई मॅडम यांनी मडगाव गोवा येथून लिहिलंय। पूर्णिमा देसाई मॅडम लिहित आहेत मडगाव गोवा येथून, दोन चारोळ्या मॅडमनी पाठवलेल्या आहेत। पहिल्या चारोळीत मॅडम लिहित आहेत की तुझ्या लॉकरच्या कप्प्यात कितीतरी आठवणी माझ्या दडल्या असतील, तुझ्या लॉकरच्या कप्प्यात कितीतरी आठवणी माझ्या दडल्या असतील, जरा त्यांना बाहेर येण्याची संधी देना, जरा त्यांना बाहेर येण्याची संधी देना, पाहिजे तर सगळे चार्जेस घेना, पाहिजे तर सगळे चार्जेस घेना। वाह, तर तुझ्या लॉकरच्या कप्प्यामध्ये असलेल्या आठवणी ज्या आहेत तर त्यांना बाहेर येऊ दे। खूप अप्रतिम हळवे असे भाव या रचनेमध्ये होते। पुढच्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की प्रत्येक गंभीर चेहऱ्यामागे ना एक छोटस चिमुकलं हळवं मन लपलेलं असतं, प्रत्येक या गंभीर चेहऱ्यामागे ना एक छोटस चिमुकलं हळवं मन लपलेलं असतं, तिथल्या कप्प्यात कधी कधी ते वेळ काढून आत्तापर्यंतच्या प्रवासाची वजा बेरीज घेत असतं, आत्तापर्यंत प्रवासाची वजा बेरीज घेत असतं। आणि खरंय की एक हळवं मन, एक छोटस चिमुकलं हळवं मन हे प्रत्येक चेहऱ्यामागं लपलेलं असतं, आणि ते पाहता आलं की आयुष्याचा प्रवास हा खूप सुंदर होतो। खूप अप्रतिम सुंदर अशा दोन ही चारोळ्या होत्या। पुढच्या कवितेमध्ये भारती थोरात मॅडम लिहित आहेत बार्शी जिल्हा सोलापूर येथून। भारती थोरात मॅडम यांनी बार्शी जिल्हा सोलापूर येथून लिहिलंय की येता ऋतू उन्हाळा सृष्टी होरपळते सोसते झाळा, येता ऋतू उन्हाळा सृष्टी होरपळते सोसते झाळा, वळीव आणतो गारवा घेतो सुखद पानकळा, वळीव आणतो गारवा घेतो सुखद पानकळा, येती अनुभव सुख दुःखाचे जसे चटके दुःखाचे, येती अनुभव सुख दुःखाचे जसे चटके दुःखाचे, ते सुखद क्षण गारव्याचे हे जीवन अनुभवाचे, तसे सुखद क्षण गारव्याचे हे जीवन अनुभवाचे, हे जीवन अनुभवाचे। आणि खरंय की उन्हाळ्यामध्ये सृष्टी होरपळते, सृष्टी झळा सोसते, परंतु जेव्हा वळीव येतो तेव्हा तो गारवा घेऊन येतो, तो सुखद पानकळा घेऊन येतो, आणि सुख दुःख याच्याशी तुलना करून मॅडमनी हे जीवन अनुभवांचं आहे असं सुंदर आणि अप्रतिम असं शब्दांकन केलेलं होतं। पुढच्या एका कवितेमध्ये भटकंती या शीर्षकाखाली संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम यांनी देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून लिहिलंय। संसारिका सुशांत जिंतूरकर मॅडम लिहित आहेत देऊळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथून भटकंती या शीर्षकाखाली की भटकंती चाललेली प्रत्येकाच्या आयुष्याची जरा विसावा घेतला तरी काळजी उद्याची, भटकंती चाललेली प्रत्येकाच्या आयुष्याची जरा विसावा घेतला तरी काळजी उद्याची, प्रत्येकाला लागलेली ओढ अतूट सुखाची, प्रत्येकाला लागलेली ओढ
3: तूट सुखाची भटकंती मनामध्ये अवास्तव आनंदाची भटकंती मनामध्ये अवास्तव आनंदाची आणि कराय की प्रत्येकाच्या आयुष्याची भटकंती चालू आहे. जरा जरी विसावा घेतला तरी लगेच उद्याची चिंता सतावते, उद्याची काळजी सतावते आणि सुखाची जी ओढ आहे ती माणसाच्या मनामध्ये जी आहे ती भटकंती निर्माण करते. सुख म्हणजे काय हे ज्यावेळी आपल्याला कळेल त्यावेळी आपल्या असं लक्षात येईल की सुख ही खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आहे, समाधान हे खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आहे. आपण प्रत्येक क्षणाला सुखी करू शकतो, आपण प्रत्येक क्षणाला आनंदी करू शकतो आणि प्रत्येक क्षणामध्ये आपल्याला समाधानाची अनुभूती होऊ शकते. परंतु जसं की अवास्तव आनंद, अवास्तव अपेक्षा आणि आणखी आणखी आणखी याच्या पाठीमागं धावता धावता सुखच हरवून गेलंय, आणखी आणखी याच्या पाठीमागं धावता धावता समाधान हरवून गेलंय जे मिळतच नाही. एक गोष्ट झाली की पुढच्या गोष्टीसाठी धावपळ भटकंती खूप अप्रतिम असे भाव या रचनेमध्ये होते. पुढच्या कवितेमध्ये बाबा शीर्षकाखाली अंजली सामंत मॅडम यांनी डहाणू जिल्हा पालघर येथून लिहिलंय. अंजली सामंत मॅडम लिहिताय डहाणू जिल्हा पालघर येथून बाबा या शीर्षकाखाली की बाबा असतो जन्मदाता आयुष्यभर संस्कार करणारा, बाबा असतो जन्मदाता आयुष्यभर संस्कार करणारा, बालपणापासून आधार धाक धरारा तरी बरा, बालपणापासून आधार धाक धरारा तरी बरा, समाजात असतो आदर नात्यात असतो मान, समाजात असतो आदर नात्यात असतो मान, घरातला केंद्रबिंदू घराला असते भान, घरातला केंद्रबिंदू घराला असते भान. तर बाबा जो आधार असतो, बाबा ज्याचा धाक दरारा असतो तरी तो बरा वाटतो, बाबा जो संस्कार करतो आणि बाबा ज्याचा नात्यामध्ये मान सन्मान असतो. तर वडील वडिलांबद्दल खूप कमी लिहिलं गेलं कारण त्याची प्रतिमा जी आहे ती एक करारी स्वभावाचा, निष्ठूर, भावनाशून्य आणि तो कुटुंबाचं ओझं वाहतोय म्हणजे वेगळं काही करत नाही अशा स्वरूपाची इमेज जी आहे ती निर्माण केलेली आहे. कधीतरी त्या बाबाच्याही मनामध्ये डोकावलं पाहिजे, कधीतरी त्या बाबाच्याही चेहऱ्यावरचे भाव टिपले पाहिजे. दिवसभर संसाराचा गाडा ओढण्यासाठी अपार कष्ट करून जेव्हा तो घरी येतो तेव्हा त्याची घरामध्ये काय किंमत आहे. खरंच आपण त्याला तेवढा रिस्पेक्ट, तेवढा मान सन्मान देतो का जेवढा तो त्या पात्रतेचा आहे. खरंच आपण कधी त्याचा अंतरंग जाणतो का, तो करतोय ते कोणासाठी करतोय, तो जे बोलतोय ते कोणासाठी बोलतोय. त्या सगळ्या बोलण्यामध्ये, त्या सगळ्या करण्यामध्ये त्याचा वाटा किती आहे, तो स्वतःसाठी काय करतोय आपण या गोष्टीचा विचार करत नाही. आणि खरंच की आपण आपल्या बाबांचा रिस्पेक्ट केला पाहिजे, आपण आपल्या बाबांचं मन समजलं पाहिजे, आपण आपल्या बाबांना काय हवं काय नको हे दिलं पाहिजे, बाबांशी संवाद ठेवला पाहिजे, बाबांचं ऐकलं पाहिजे कारण अनुभवाचं गाठोडं त्यांच्यासोबत असतं. अनेक कॉम्प्लिकेटेड गोष्टी असतात, गुंतागुंतीचे विषय असतात आणि त्या विषयाला चुटकीसरशी एका वाक्यामध्ये सोडवणारा म्हणजे बाबा असतो. बऱ्याच वेळा जिथं आपली विचार करण्याची क्षमता संपून जाते आणि जेव्हा आपण सहज बोलता बोलता आपले प्रश्न मांडतो बाबांसमोर तेव्हा ते सहजपणे सुटून जातात, असा तो बाबा. आणि त्या बाबाबद्दल मॅडमनी खूप अप्रतिमरित्या शब्दांकन केलेलं होतं. पुढच्या पण एका कवितेकडे वळूया, चारोळ्यांकडे वळूया, दोन ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत काव्यरसिका या नावाने, सौ रसिका आनंद शाळीग्राम मॅडम यांनी पुणे येथून. सौ रसिका आनंद शाळीग्राम मॅडम लिहितायत पुणे येथून काव्यरसिका या नावाने पहिल्या चारोळीमध्ये सावली शीर्षकाखाली की सख्या तूच माझी सावली तळपणाऱ्या उन्हात, सख्या तूच माझी सावली तळपणाऱ्या उन्हात, मैत्री आपल्या दोघांची अंतर एका श्वासात, मैत्री आपल्या दोघांची अंतर एका श्वासात. तर खूप हळवं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. दुसऱ्या चारोळीमध्ये आधार शीर्षकाखाली मॅडम लिहितायत की संकटामध्ये असतो देवा तुझा आधार, संकटामध्ये असतो देवा तुझा आधार, तुझ्या विना मी असते कायम निराधार, तुझ्या विना मी असते कायम निराधार। तर अप्रतिम सुंदर भाव भक्तिमय रचना ही चारोळी होती। आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये ज्योतिलीला प्रभाकर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून। ज्योतिलीला प्रभाकर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले वैशाख वनवा या शीर्षकाखाली की आला वैशाख घेऊनी ग्रीष्म झळा वातावरण झाले तप्त। आला वैशाख घेऊनी ग्रीष्म झळा वातावरण झाले तप्त, जणू रवी झाला क्रोधित फुल्ली नवी पाने फुले वैशाख वनव्यात। फुलली नवी पाने फुले वैशाख वनव्यात, आम्रवनी फळांचा राजाही येतो दिमाखात, आम्रवनी फळांचा राजाही येतो दिमाखात, मोगरा चाफा करतात परिसर सुगंधित, मोगरा चाफा करतात परिसर सुगंधित, प्रतिकूलतेवर ही करामात, शिकवण मिळते भारी या वैशाख वनव्यात, प्रतिकूलतेवर ही करामात, शिकवण मिळते भारी या वैशाख वनव्यात। आणि खरंय की वैशाख वनवा हा आपल्याला शिकवण देत असतो की प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं जगायचं, आणि जे हा जो निसर्ग आहे हा आपल्याला त्याची जाणीव करून देत असतो। कारण ग्रीष्म झळा झेलून गुलमोहर फुलतो, ग्रीष्म झळा जो आहे त्या झेलून मोगरा चाफा हा परिसराला सुगंधित करीत असतात, फळांचा राजा जो आहे तो आम्रवणी आंबा जो आहे तो सुद्धा दिमागात असतो, खूप सारी पाने फुले ही वैशाख वनव्यात सुद्धा दिमाखात उभे असतात, त्यांच्यावर ग्रीष्माचा परिणाम होत नाही। आपण सुद्धा प्रतिकूलतेवर मात करायला पाहिजे आणि परिस्थितीला दोष न देता परिस्थिती सोबत लढून आपण आपल्या जीवनाला आनंदी केलं पाहिजे, जसं की आपल्या एफएमचं टॅगलाईन आहे की आनंदी राहा आनंद लुटा। श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 एफएम ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो मध्ये माझ्या सोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी राहा आनंद लुटा।

0: मित्रांशिवाय आयुष्य अपूर्णच. हसणं भांडणं आणि गाणं सगळं शेअर करायचं.
1: तेरे जैसा यार कहां.
0: जुन्या दिवसांची आठवण आली की मन पुन्हा शाळेत जातं.
2: लकडी की काठी काठी पे घोडा.
0: मनात बीट्स वाजल्या की शरीर आपोआप फिरकतं. त्याच सोबत
3: गावाची आठवण, मातीचा सुगंध.
0: जुन्या गाण्यांचा तोच सुगंध, तीच नशा.
4: पहला नशा पहला खुमार.
0: घेऊन येत आहे आपल्यासाठी पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
5: वेलकम बॅक श्रोते हो.
6: आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये प्रवीण अभ्यंकर सर लिहितात विहगाव तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती हल्ली पालघर. प्रवीण अभ्यंकर सरांनी विहगाव तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती हल्ली पालघर येथून लिहिलंय की प्रगल्भतेच्या वाटेवर नेऊन सोडल्यावर मायनी माझ्या पंख सोडली आणि श्वासही. प्रगल्भतेच्या वाटेवर नेऊन सोडल्यावर मायनी माझ्या पंख सोडली आणि श्वासही, पण थेंब पापणीत उभा राहिला. आणि मायच्या रूपात बोलू लागला खंबीर हो. आतून खचलेला तोही शब्दात जरा अडखळतो की विचारांच्या कुरणात सद्गुणी व्हावं जन्मदात्रीचा जीव. पिल्लात माय मी माझ्या पंख सोडली आणि श्वास ही, माझ्यानंतर त्याचही अस्तित्व उदयास यावं. कदाचित याच पोषणासाठी मायनी माझ्या पंख सोडली आणि श्वास ही. उंच भरारीची उब देत. तर खूप गहिरास शब्दांकन या रचनेमध्ये होतं की प्रगल्भतेच्या वाटेवर नेऊन सोडल्यावर मायनी माझ्या पंख सोडली आणि श्वास ही. तर माय जी आपल्याला प्रगल्भतेच्या वाटेपर्यंत नेऊन सोडते, खूप अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या कवितेकडे वळूया, ज्यामध्ये स्वप्नजुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सर लिहितायत इगतपुरी जिल्हा नाशिक येथून. स्वप्नझुला या नावाने त्र्यंबक शेणितकर सरांनी तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथून लिहिलंय की चालता चालता पाय अडखळतो माझा, सखे आजही त्या पायवाटेवर मातीचा गंध येतो. क्या बात आहे. चालता चालता पाय अडखळतो माझा, सखे आजही त्या पायवाटेवर मातीचा गंध येतो. आणि हळूच छलतो वारा मग येतो अंगावर काटा, त्यातून मनास भासतो स्वर्ग मग. तो अंगावर काटा, त्यातून मनास भासतो स्वर्ग मग. हरवून जातो मी त्यातच. आभास होतो स्वप्नी मग. चालता चालता पाय अडखळतो माझा, सके आजही त्या पायवाटेवर मातीचा गंध येतो. क्या बात आहे. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं की माझा पाय त्या पायवाटेवर आजही अडखळतो आणि त्या पायवाटेवरच्या मातीला हा गंध येतो. खूप अप्रतिम शब्दांकन. पुढच्या कवितेमध्ये सौ चित्रा सुधाकर काळे गोतमारे मॅडम लिहितायत मोहम्मदपूर जिल्हा यवतमाळ येथून. मॅडमनी चंद्रकोर शीर्षकाखाली लिहिलंय की तुझ्या कपाळी शोभते कुंकवाची चंद्रकोर, चेहऱ्यावरची लाली मज दिसे गालावर. पैठणीत नक्षीकाम चंद्रकोर साडीवर. वाह. जशी लाजते नयनी जणू काही सौंदर्यनार. तर खूप अप्रतिम शब्दांकन या रचनेमध्ये होतं श्रोते हो. आणि या सुंदर अशा रचनेनंतर आपण आपल्या आजच्या शो मधल्या पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये शोभा प्रकाश कोठावदे मॅडम यांनी नवी मुंबई येथून लिहिले. शोभा प्रकाश कोठावदे मॅडम लिहित आहेत नवी मुंबई येथून जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने. आणि मॅडमनी लिहिलंय की वसुंधरा माझी आई जन्मा आलो ही पुण्याई, वसुंधरा माझी आई जन्मा आलो ही पुण्याई, जरी जन्मदात्री नसे परी वाटे नवलाई. गीत किती गाऊ बाई प्रदूषण करा कमी, आरोग्याला जपण्याची घ्यावी बालकांनो हमी, आरोग्याला जपण्याची घ्यावी बालकांनो हमी, प्राणी पक्षी वन्यजीव वृद्धिंगत राण जाई, सुख वास्तू वन्य राही भासे सदा अपूर्वाई, पाणी वाचवा संदेश वृक्षरोपण आदेश, पाणी वाचवा संदेश वृक्षरोपण आदेश, तरुणांनो जागे व्हावे नववर्ष हे विशेष, तरुणांनो जागे व्हावे नववर्ष हे विशेष. खूप अप्रतिम सुंदर सामाजिक संदेश मॅडमच्या या अप्रतिम अशा रचनेमध्ये होता श्रोते हो. आणि रचनेमध्ये वनराई या शीर्षकाखाली सौ मीना उपासनी मॅडम लिहित आहेत पुणे येथून. सौ मीना उपासनी मॅडम यांनी निगडी प्राधिकरण पुणे येथून लिहिले वनराई या शीर्षकाखाली की खूप एकाकी वाटते तेव्हा सात वनराई देते, खूप एकाकी वाटते तेव्हा सात वनराई देते, तरु लतांचे तन्मयतेने डोलणे मनाला सुखावून जाते, तरु लतांचे तन्मयतेने डोलणे मनाला सुखावून जाते, मधुर किलबिलाट पक्ष्यांचा माझा एकटेपणा घालवते, मधुर किलबिलाट पक्ष्यांचा माझा एकटेपणा घालवते, सुगंधाने अनेक सुमनांच्या मन प्रफुल्लित होते, सुगंधाने अनेक सुमनांच्या मन प्रफुल्लित होते, मन प्रफुल्लित होते. आणि निसर्गाची हीच तर किमी असते नाही का, की जेव्हा आपण एकटे असतो तेव्हा आपण निसर्गाच्या सान्निध्यामध्ये रमतो आणि निसर्गाला पाहिल्यानंतर आपण तृप्त होऊन जातो. तो फुलांचा सुगंध आपल्याला एक आनंददायी उल्हास देणारा असतो. खूप अप्रतिम शब्दांकन होतं साक्ष या शीर्षकाखालील पुढच्या एका कवितेकडे वळूया, ज्यामध्ये सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम यांनी वर्षाश्री या नावाने नागपूर येथून लिहिले. सौ वर्षा श्रीकांत गंपावार मॅडम लिहित आहेत वर्षाश्री या नावाने नागपूर येथून साक्ष या शीर्षकाखाली की आयुष्याच्या वाटेवरती कोण परका कोण आपला सर्व माझी माणसं असा जीव गुंतला, आयुष्याच्या वाटेवरती कोण परका कोण आपला सर्वच माझी माणसं असा जीव गुंतला, कठीण समय येता कोणी नाही मदतीला, कठीण समय येता कोणी नाही मदतीला, अनुभवाचे बोल हे काळ आहे साक्षीला, अनुभवाचे बोल हे काळ आहे साक्षीला. आणि खरंय की आयुष्याच्या या वाटेवरती आपलं कोण आणि परकं कोण हे जेव्हा आपल्याला कठीण समय येतो तेव्हाच कळतं, नाहीतर मी तुझा आहे म्हणणारे मी तुझ्या सोबत आहे म्हणणारे खूप सारे असतात आणि जेव्हा आपल्याला संकट येतं अडचण येते तेव्हा तेच लोक निघून जातात आणि जे सोबत राहतात ते आपले असतात. खूप अप्रतिम शब्दांकन होतं अक्षय तृतीया या अनुषंगानं जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम यांनी जेन सृजन या नावाने गोवा येथून लिहिलंय. जेनेट फिलिप बोर्सिस मॅडम लिहित आहेत जेन सृजन या नावाने गोवा येथून. साडेतीन मुहूर्तापैकी एक दिन अक्षय तृतीयेचा, साडेतीन मुहूर्तापैकी एक दिन अक्षय तृतीयेचा, अक्षय राहुदे सारी पृथ्वी शुभदिन मांगल्याचा. वाह, अक्षय राहुदे सारी पृथ्वी शुभदिन मांगल्याचा, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर शुभकार्य आरंभ करुणी, अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर शुभकार्य आरंभ करुणी, आरोग्य ज्ञान धन प्राप्तीने, आरोग्य ज्ञान धन प्राप्तीने, अक्षय सुख मिळावे जीवनी, अक्षय सुख मिळावे जीवनी. तर अक्षय तृतीया जो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो, तर या मांगल्याच्या दिनी सारी पृथ्वी अक्षय राहू दे. खूप अप्रतिम सुंदर असे भाव या कवितेमध्ये होते. पुढच्या एका कवितेमध्ये मृणालिनी भनगे मॅडम लिहित आहेत पुणे येथून. मृणालिनी भनगे मॅडम यांनी पुणे येथून लिहिलंय की नकोच देऊ दोष कुणा विसरू नको ही गोष्ट तू, नकोच देऊ दोष कुणा विसरू नको ही गोष्ट तू, जेव्हा दावशील बोट कुणाकडे तीन बोटे असतील तुझ्याकडे, जेव्हा दावशील बोट कुणाकडे तीन बोटे असतील तुझ्याकडे, कुणाचाही करू नकोस द्वेष, कुणाचाही करू नकोस द्वेष, कर मन तुझेच आधी शुद्ध, कर्मण तुझेच आधी शुद्ध जीवन होईल सुख समृद्ध जीवन होईल सुख समृद्ध साथ साऱ्यांची मिळेल समृद्ध साथ साऱ्यांची मिळेल समृद्ध मिळेल समृद्ध तर इतरांना दोष न देता आपण स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे हा सुंदर असा संदेश या रचनेमध्ये होता. पुढच्या एका कवितेमध्ये माधुरी सिंदगीकर पोटभागे मॅडम यांनी हुबळी जिल्हा धारवाड येथून लिहिलंय. माधुरी सिंदगीकर पोटभागे मॅडम लिहित आहेत हुबळी जिल्हा धारवाड येथून. तुझा खळखळ हसरा चेहरा या शीर्षकाखाली मॅडमनी लिहिलंय की तुझा खळखळ हसरा चेहरा चोरतो आहे माझ्या नजरा निर्भीत आहे तुझा नकरा सुशोभित केसातील तुझा गजरा. वा तुझा खळखळ हसरा चेहरा चोरतो आहे माझ्या नजरा मिरवित आहे तुझा नकरा सुशोभित केसातील तुझा गजरा बघून तुझा हसरा चेहरा बघून तुझा हसरा चेहरा मन घालीत आहे मुजरा धरीत तुझ्या साडीचा पदरा धरीत तुझ्या साडीचा पदरा चांदणी शुक्राची तू बघ जरा या चंद्रा चांदणी शुक्राची तू बघ जरा या चंद्रा बघ जरा या चंद्रा. वाह तर खूप अप्रतिम सुंदर असे भाव या कवितेमध्ये होते की तुझा खळखळणारा हसरा चेहरा माझी नजर चोरतोय. अप्रतिम शब्दांकन होतं. पुढच्या कवितेमध्ये विद्या कुंभार मॅडम यांनी कोल्हापूर येथून लिहिलंय. विद्या कुंभार मॅडम लिहित आहेत कोल्हापूर येथून. गुलमोहर शीर्षकाखाली की गुलमोहर बहरून नयन सुख असे देतो गुलमोहर बहरून नयन सुख असे देतो जणू दुःख घेऊन सारे प्रसन्नतेच्या गावी नेतो. वाह गुलमोहर बहरून नयन सुख असे देतो जणू दुःख घेऊन सारे प्रसन्नतेच्या गावी नेतो लाल फुलांचा सडा हरवून टाके भान लाल फुलांचा सडा हरवून टाके भान उन्हाळ्यातही सर्वांना देतो वृक्ष सावली छान उन्हाळ्यातही सर्वांना देतो वृक्ष सावली छान वृक्ष सावली छान. तर गुलमोहर जो उन्हाळ्यात बहरतो गुलमोहर जो नयन सुख देतो ग्रीष्माच्या झळा सोसून डौलात उभा असलेला गुलमोहर आपण जागोजागी पाहतो त्याबद्दलचे अप्रतिम भाव या कवितेमध्ये होते. देवा प्रार्थना तुझला या शीर्षकाखाली एकनाथ डांगे पाटील सरांनी श्रीरामपूर येथून लिहिलंय. एकनाथ डांगे पाटील सर लिहित आहेत श्रीरामपूर येथून. देवा प्रार्थना तुझला या शीर्षकाखाली की देवा प्रार्थना तुझला एकाग्रपणे अंतर्मुखी देई आशीर्वाद ठेव सकलांना खूप सुखी. देवा प्रार्थना तुझला एकाग्रपणे अंतर्मुखी देई आशीर्वाद ठेव सकलांना खूप सुखी. मात्र आधी देई सद्बुद्धी व्हावी आत्मशुद्धी मात्र आधी देई सद्बुद्धी व्हावी आत्मशुद्धी बनावे जीवन उज्ज्वल सकल सुखी आनंदी बनावे जीवन उज्ज्वल सकल सुखी आनंदी. नसावा विसर नामजप ध्यान भजनात नसावा विसर नामजप ध्यान भजनात असो सदा सहवास संत सज्जनात असो सदा सहवास संत सज्जनात. आणि सरांनी शेवटी असं लिहिलंय की प्रत्येक माणूस असो स्नेहप्रिय आदरणीय. क्या बात आहे प्रत्येक माणूस असो स्नेहप्रिय आदरणीय नको दुजा भाव असावा जिव्हाळा सविनय नको तुझा भाव असावा जिव्हाळा सविनय असावा जिव्हाळा सविनय. वाह वाह तर देवाला प्रार्थना सरांनी केलेली आहे की प्रत्येक माणूस स्नेहप्रिय असावा आदरणीय असावा असा मनामध्ये भाव निर्माण कर. खूप अप्रतिम सुंदर भाव या अप्रतिम अशा कवितेमध्ये होते. आणि पुढच्या एका आपण दोन चारोळ्यांकडे वळूया ज्यामध्ये सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम लिहित आहेत शहापूर जिल्हा ठाणे येथून. सौ रुपाली भूपेंद्र पाठक मॅडम यांनी शहापूर जिल्हा ठाणे येथून लिहिले पहिल्या चारोळीमध्ये साथ या शीर्षकाखाली की एक सल कायम माझ्या मनात सतत घर करून राहिली एक सल कायम माझ्या मनात सतत घर करून राहिली तो माझ्या सोबत असून देखील तो माझ्या सोबत असून देखील तो साथ देईल याची वाट मी पाहिली तो साथ देईल याची वाट मी पाहिली. वाह वाह तर मनातली चल की तो सोबत आहे पण तो साथ देत नाही तो सोबत आहे तो साथ देईल याची मी वाट पाहिली. खूप गहिरा असं शब्दांकन या रचनेमध्ये होतं. दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत विरह शीर्षकाखाली की आयुष्याच्या त्या वळणावर मी प्रेमाच्या अथांग सागरात बुडालेली. आयुष्याच्या त्या वळणावर मी प्रेमाच्या अथांग सागरात बुडालेली. त्याने दिलेल्या विरहाच्या दुःखात आयुष्यभर अखंठ मी भिजलेली. त्याने दिलेल्या विरहाच्या दुःखात आयुष्यभर अखंड मी भिजलेली. वा, तर विरहाचे भाव अप्रतिमरित्या या सुंदर अशा चारोळीमध्ये मॅडमनी शब्दबद्ध केलेले होते. आणि राजस या नावाने मंगेश राजाराम मोरे सर लिहित आहेत. राजस या नावाने मंगेश राजाराम मोरे सरांनी जालगाव दापोली जिल्हा रत्नागिरी येथून लिहिलंय. आणि सरांनी लिहिलंय झाला मुकाबलाना या शीर्षकाखाली. झाला मुकाबलाना केव्हाच वादळाशी, मी मारल्यान थापा केव्हाच पावसाशी. वाह वाह. झाला ना मुकाबला केव्हाच वादळाशी, मी मारल्यान थापा केव्हाच पावसाशी. एक ओळ साधी न जमली लिहा वयाला. एक ओळ साधी न जमली लिहा वयाला. नाती कशी तयांची जुळतात पुस्तकांशी. वाह. एक ओळ साधी न जमली लिहा वयाला. नाती कशी तयांची जुळतात पुस्तकांशी. डोका उनी मनाशी अंदाज घेतला आपण. काळोख दाटलेला होता जरा तळाशी. मी घेतले स्वतःला कोंडून या जगी पण. भेगाळली कधीची होती भूमी जराशी. वाह. मी घेतले कोंडून स्वतःला कोंडून या जगी पण. भेगाळली कधीची होती भूमी जराशी. आणि सर शेवटी असं लिहित आहेत की थांबा वयास आता सांगू नकोस वेडे. मृत्यू समोर माझा आहे उभा घराशी. उभा घराशी. वाह वाह वाह. तर खूपच अप्रतिम सुंदर झाला मुकाबलाना या शीर्षकाखालील ही सरांची रचना होती. आणि श्रोते हो, भेटूया छोट्याशा विश्रांतीनंतर.

0: रिश्तों में सरलता और प्यार बनाए रखने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: गलती तो गलती हुई ना, दूसरे की गलती को अगर पहली बात हमें कोई राइट भी नहीं है, लेकिन दूसरे की गलती को चेक करने का आपको हक तब है जब आप बिल्कुल परफेक्टली राइट पर है। आप भी गलती करके दूसरे की गलती को सुधारें तो उसकी दूसरे के ऊपर कोई बहुत ज्यादा इम्पैक्ट उस चीज का पड़ेगा ही नहीं। एंड इसीलिए हम सब लोग दूसरों को सुधारने की कोशिश करते रहते हैं, बट इट्स नथिंग इज रियली वर्किंग, इट वोंट वर्क दैट वे, क्योंकि हम खुद वो गलतियां या उससे भी बड़ी गलतियां कर रहे हैं।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: वेलकम बैक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM, आनंदी रहा आनंद लुटा आणि तुम्ही आरजे कैलास सोबत आहात। श्रोते हो, आजच्या शो मधल्या गुज मनीचे या शीर्षकाखालील पुढच्या एका रचनेकडे वळूया जी आपल्याला पाठवलेली आहे सौ सुरेखा पघारे मॅडम यांनी नाशिकेतून। सौ सुरेखा पघारे मॅडम लिहित आहेत नाशिकेतून, असे ही एकदा व्हावे मौनाचे अर्थ कळावे, असे ही एकदा व्हावे मौनाचे अर्थ कळावे, शब्दा वाचून संवाद होता निस्वार्थी नाते जुळावे। वाह, शब्दा वाचून संवाद होता निस्वार्थी नाते जुळावे, असे ही एकदा व्हावे वेदनांना समजून घ्यावे, डोळ्यामधील आसवांना पापणीने अलगत टिपावे, डोळ्यामधील आसवांना पापणीने अलगत टिपावे, असे ही एकदा व्हावे वेदनांना समजून घ्यावे, डोळ्यामधील आसवांना पापणीने अलगत टिपावे, अलगत टिपावे। गुजमणीचे या शीर्षकाखालील खूप अप्रतिम सुंदर मनातली गोज मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती आणि पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूया। आरती दिनकर मॅडम लिहित आहेत म्हापसा गोवा येथून। आरती दिनकर मॅडम यांनी म्हापसा गोवा येथून लिहिलंय। पहिल्या चारोळीमध्ये हसत राहावं सतत उरातलं दुःख दाबून, हसत राहावं सतत उरातलं दुःख दाबून, हसत राहावं सतत उरातलं दुःख दाबून, हसत रहाव सतत उरातलं दुःख दाबून, आनंदी रहा अश्रू आपले लपून, आनंदी रहा अश्रू आपले लपून। वाह, तर चारच ओळीमध्ये एक जगण्याचा सुखी आनंदी जीवन जगण्याचं मर्म सांगणारी ही सुंदर अशी चारोळी होती। आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की ओळख नव्हती मनाची मनाला गाठ पडली बोला फुलाला, ओळख नव्हती मनाची मनाला गाठ पडली बोला फुलाला, नी ओळख पटली फुलाची फुलाला, नी ओळख पटली फुलाची फुलाला। तर मनाची मनाला गाठ पडली, खूप अप्रतिम सुंदर भाव या

0: चारोळी मध्ये होते आणि पुढच्या आपण एका रचनेकडे वळूया, भ्रम भावभ्रम या शीर्षकाखालील. सौ दुर्गा देशपांडे मॅडम यांनी नवी मुंबई खारघर येथून लिहिले. भावभ्रम या शीर्षकाखाली सौ दुर्गा देशपांडे मॅडम लिहितात नवी मुंबई खारघर येथून. ओघळताना आसवे हसली गुपित सांगुनी जरासे. वाह. ओघळताना आसवे हसली गुपित सांगुनी जरासे, भावनांचे भाष्य बदलले, भावनांचे भाष्य बदलले क्षण क्षण घेऊन उसासे. भावनांचे भाष्य बदलले क्षण क्षण घेऊन उसासे, आनंदाच्या प्रांगणी दुःख हास्य एकटे भासे. आनंदाच्या प्रांगणी दुःख हास्य एकटे भासे, शब्द गुंफता अर्थाभोवती. वाह. शब्द गुंफता अर्थाभोवती, संदर्भ विरळ आदिसे, संदर्भ विरळ आदिसे. असा हा भावभ्रम, खूप अप्रतिम सुंदर. प्रत्येक शब्द न शब्द बोलका, प्रत्येक शब्द जो आहे तो गहिरा. की ओघळताना आसवे हसली गुपित सांगुनी जरासे, भावनांचे भाष्य बदलले क्षण क्षण घेऊन उसासे. आनंदाच्या प्रांगणी दुःख हास्य एकटे भासे. वा. आणि शेवटी लिहिलंय की शब्द गुंफता अर्थाभोवती. शब्द कुठं गुंफलाय? तर शब्द गुंफता अर्थाभोवती, संदर्भ विरळ आदिसे. तर एक विरळ असा संदर्भ या रचनेमध्ये होता. आणि यासोबतच पुढच्या एका रचनेकडे वळूया, जी आपल्याला पाठवलेली आहे अमृता कुमठेकर मॅडम यांनी डब्लिन आयर्लंड येथून. अमृता कुमठेकर मॅडम लिहित आहेत डब्लिन आयर्लंड येथून कधी कधी या शीर्षकाखाली. हे कधी कधी सुरांमध्ये शोध मला. क्या बात आहे. कधी कधी सुरांमध्ये शोध मला, तालांच्या लईत हरवलेलं माझ अस्तित्व सापडेल कदाचित. कधी कधी सुरांमध्ये शोध मला, तालांच्या लईत हरवलेलं माझ अस्तित्व सापडेल कदाचित. बासरीच्या शांत स्वरात आपण न बोललेले शब्द अलगद उमलतील. बासरीच्या शांत स्वरात आपण न बोललेले शब्द अलगद उमलतील. कधी कधी चंद्र ताऱ्यांमध्ये शोध मला, कधी कधी चंद्र ताऱ्यांमध्ये शोध मला, नक्षत्रांच्या गर्दीत. नक्षत्रांच्या गर्दीत एक तारा आपलाही आहे असं समजून. क्या बात आहे. कधी कधी चंद्र ताऱ्यांमध्ये शोध मला, नक्षत्रांच्या गर्दीत एक तारा आपलाही आहे असं समजून. त्या अबोल क्षणांना थोडस बोलक कर जरा, त्या अबोल क्षणांना थोडस बोलक कर जरा, थोडस बोलक कर जरा. क्या बात आहे, क्या बात आहे. कधी कधी या शीर्षकाखाली खूप अप्रतिम शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं. की तू मला सुरांमध्ये कधी कधी शोध, तालांच्या लईत हरवलेलं माझं अस्तित्व कदाचित तुला सापडेल. बासरीचा शांत स्वर जेव्हा तुझ्या कानी पडेल, तेव्हा त्या स्वरांमध्ये आपण न बोललेले शब्द सुद्धा तुला उमलतील. ती बासरीची धून आपले न बोललेले शब्द आणि आपल्या मनातल्या भावना या समजून सांगतील. आणि नक्षत्र कधी कधी चंद्र ताऱ्यामध्ये सुद्धा शोध मला, नक्षत्राच्या गर्दीत एक तारा आपलाच आहे असं समजून. कारण जर का त्याचा शोध घेतला तर अबोल क्षणांना सुद्धा बोलक करता येईल. खूप अप्रतिम भाव या रचनेमध्ये होते श्रोते हो. आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया. सौ अश्विनी गणेश बांदककर मॅडम यांनी चंद्रपूर येथून लिहिले. सौ अश्विनी गणेश बांदककर मॅडम लिहित आहेत चंद्रपूर येथून माहेर या शीर्षकाखाली. की माऊलीच्या कुशीत स्वर्ग लेखीच, माऊलीच्या आठवणीत माहेर लेखीच. वा. माऊलीच्या कुशीत स्वर्ग लेखीच, माऊलीच्या आठवणीत माहेर लेखीच. माहेरचं अंगण आपुलकीचं आलिंगण, पुसून जाते सासरच्या वेदनांचे व्रण. माहेरचं अंगण आपुलकीचं आलिंगण, पुसून जाते सासरच्या वेदनांचे व्रण. माहेरच्या गर्भात मायबापाचे अधिष्ठान. वा. माहेरच्या गर्भात मायबापांचे अधिष्ठान. भाऊराया बोलवितो जपतो प्रेमाचे औक्षण इह जन्मी स्वर्ग यासी मनावे माहेर। क्या बात है, इह जन्मी स्वर्ग यासी मनावे माहेर, आखेरच्या श्वासात ही लागते जीवास ती काहूर। इह जन्मी स्वर्ग यासी मनावे माहेर, आखेरच्या श्वासात ही लागते जीवास ती काहूर, जीवास ती काहूर। असं हे माहेर की इह जन्मीचा जणू काही तो स्वर्ग। आणि माहेर हा प्रत्येक महिलांचा एक हळवा कप्पा असतो, जिथं आपण गेल्यानंतर तिथं आपले आई वडील, भाऊ, वहिनी आणि संपूर्ण गोकुळ जणू काही आहे त्याची अनुभूती आपल्याला होत असते। माहेर म्हणजे हक्काचं विसाव्याचं ठिकाण असतं। खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन माहेरबद्दल मॅडमनी केलेलं होतं श्रोते हो। आणि पुढच्या एका कवितेमध्ये सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम लिहित आहेत नागपूर येथून। सौ स्वप्ना प्रशांत जगदळे मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय मजबूत स्तंभ या शीर्षकाखाली की कुटुंबाचा मुख्य कणा नारी, घराचा आहे स्तंभ मजबूत। कुटुंबाचा मुख्य कणा नारी, घराचा आहे स्तंभ मजबूत। प्रेम आणि वात्सल्याची मूर्ती जणू काही भासे देवदूत। वाह, प्रेम आणि वात्सल्याची मूर्ती जणू काही भासे देवदूत। घर समाज सगळं काही सांभाळते मोठ्या आनंदाने, घर समाज सगळं काही सांभाळते मोठ्या आनंदाने। फक्त एकच दिवस नसे तिचा, सगळेच साजरे करा श्रद्धेने। फक्त एकच दिवस नसे तिचा, सगळेच साजरे करा श्रद्धेने। तर नारी ही मजबूत स्तंभ असते, ती कुटुंबाचा कणा असते आणि ते घर सांभाळते, ती प्रेम वात्सल्याची मूर्ती असते। खूप अप्रतिम सुंदर भाव या कवितेमध्ये होते। पुढच्या एका मोगरा या शीर्षकाखालील कवितेकडे वळूया, जी रचना आपल्याला पाठवलेली आहे जयकर या नावाने विजयकुमार शिंदे सरांनी कराड येथून। जयकर या नावाने विजयकुमार शिंदे सर लिहित आहेत कराड येथून मोगरा शीर्षकाखाली की तिला देण्यासाठी आणलेला मोगरा तिच्या भेटी आधीच बहरला। तिला देण्यासाठी आणलेला मोगरा तिच्या भेटी आधीच बहरला, कदाचित तिच्याच ओढीने तो हळूच नाही ना फुलला। कदाचित तिच्याच ओढीने तो हळूच नाही ना फुलला, नसेल राहिला मोगरा फक्त एक फूल। नसेल राहिला मोगरा फक्त एक फूल, तो बनलाय आता माझ्या प्रेमाचा दूत, तो बनलाय आता माझ्या प्रेमाचा दूत। केसात जेव्हा तिच्या माळला जाईल, केसात जेव्हा तिच्या माळला जाईल, माझ तिचं मन ही जणू गुंफलं जाईल, माझ तिचं मन ही जणू गुंफलं जाईल। असा हा मोगरा जो तिच्या भेटी आधी बहरलेला आहे। तर मोगऱ्याबद्दल आणि प्रेमाबद्दल, भेटीबद्दल, त्या भेटीच्या आतुरतेबद्दल आणि भेटीनंतर गुंफल्या जाणाऱ्या मनाबद्दल खूप अप्रतिम भाव सरांच्या या रचनेमध्ये होते। आणि पुढच्या एका कवितेमध्ये राजू सुर्वे सर लिहित आहेत गुहागर जिल्हा रत्नागिरी येथून। राजू सुर्वे सरांनी तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी येथून लिहिलंय तुला मी माफ केले मला तू माफ कर, तुला मी माफ केले मला तू माफ कर, मनाच्या कोपऱ्याला तुझ्यात साफ कर। तुझी उरणार नाही चिमुट भर राख पण, तुझी उरणार नाही चिमुट भर राख पण, अमानुष मीपणाची मनुष्या वाफ कर। वाह, तुझी उरणार नाही चिमुट भर राख पण, अमानुष मीपणाची मनुष्या वाफ कर। नको ते वाद करणे नको छळवाद हे, नको ते वाद करणे नको छळवाद हे, खरे खोटेपणाचा खरा इन्साफ कर। नको ते वाद करणे नको छळवाद हे, खरे खोटेपणाचा खरा इन्साफ कर, खरा इन्साफ कर। तुला मी माफ केले मला तू माफ कर, मनाच्या कोपऱ्याला तुझ्या तू साफ कर, मनाच्या कोपऱ्याला तुझ्या तू साफ कर। क्या बात आहे, क्या बात आहे श्रोते हो। आपण पाहिलं की शब्दांमध्ये किती ताकद असते नाही का, की एकमेकांना माफ कर हे सांगत असताना जे शब्दप्रयोग केले गेलेले आहेत, त्या शब्द प्रयोगामधली जर आपण त्याचे भाव पाहिले तर त्याच्यामध्ये मी तुला माफ केले आणि तू मला माफ कर, मनाच्या कोपऱ्याला तू साफ कर, जी गोष्ट आपण नेमकी करत नाही, आपण अपेक्षा इतरांकडून करतो, तर तू तुझ्या मनाचा आधी कोपरा साफ कर। आणि तू जर तुझ्या मनाचा कोपरा साफ केला तर निश्चितपणे तुला आनंद मिळेल। याबद्दलचे भाव सरांच्या या रचनेमध्ये होते आणि खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं। आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया आणि राधाकृष्ण या शीर्षकाखालील सुंदर अशा कवितेमध्ये पूनम अनिल पाटील मॅडम लिहित आहेत जळगाव येथून। मॅडमनी लिहिलंय की राधाकृष्णाच्या प्रेमात कृष्ण राधेच्या प्रेमात, राधाकृष्णाच्या प्रेमात कृष्ण राधेच्या प्रेमात, प्रेम फुलले मनात प्रेम असे जगतात। राधाकृष्णाच्या प्रेमात कृष्ण राधेच्या प्रेमात, प्रेम फुलले मनात प्रेम असे जगतात। जीव दोघांचे गुंतले एकरूप देह झाले, जीव दोघांचे गुंतले एकरूप देह झाले, प्रेम अमर झाले राधाकृष्ण एक झाले। प्रेम अमर झाले राधाकृष्ण एक झाले, देई प्रेम शिकवण राधाकृष्णाचे जीवन, राधाकृष्ण रूपमणी प्रेम तयांचे महान। देई प्रेम शिकवण राधाकृष्णाचे जीवन, राधाकृष्ण रूपमणी प्रेम तयांचे महान। आणि शेवटी मॅडमने लिहिलंय की कलयुग आहे आता राधाकृष्ण नाम साधे, कलयुग आहे आता राधाकृष्ण नाम साधे, अहो भेटाया कृष्णाला तुम्ही जपा राधे राधे, अहो भेटाया कृष्णाला तुम्ही जपा राधे राधे। राधा कृष्णाच्या प्रेमात कृष्ण राधेच्या प्रेमात, प्रेम फुलले मनात प्रेम असे जगतात। राधा कृष्ण या शीर्षकाखालील खूप अप्रतिम सुंदर भाव असणारी अतिशय भक्तिमय अशी रचना आणि प्रेम, राधाकृष्णाचं प्रेम आणि त्या दोघांचा एकरूप झालेला देह, अमर झालेले प्रेम, याबद्दलचे अप्रतिम असे भाव मॅडमच्या या सुंदर अशा कवितेमध्ये होते। आणि पुढच्या आपण एका कवितेकडे वळूया ज्यामध्ये सौसुलभा गोगरकर मॅडम यांनी अमरावती येथून लिहिलंय। सौसुलभा गोगरकर मॅडम लिहित आहेत अमरावती येथून विरह या शीर्षकाखाली। तुझ्या माझ्या प्रेमाला काय नाव देऊ सांग, तुझ्या माझ्या प्रेमाला काय नाव देऊ सांग, विरहात तुझ्या माझी आसवांची सरेना रांग। वाह, तुझ्या माझ्या प्रेमाला काय नाव देऊ सांग, विरहात तुझ्या माझी आसवांची सरेना रांग। चंद्र नको तारका नको, नको तुझ्या विना गजरा, क्या बात है, चंद्र नको तारका नको, नको तुझ्या विना गजरा, विरहामुळे हळव्या मनाने कशा चुकवाव्या नजरा, विरहामुळे हळव्या मनाने कशा चुकवाव्या नजरा, कशा चुकवाव्या नजरा, तुझ्या माझ्या प्रेमाला काय नाव देऊ सांग। वाह वाह, तर विरहाचे भाव मांडणारी खूप अप्रतिम आणि सुंदर असं शब्दांकन असलेली मॅडमची ही रचना होती श्रोते हो। आणि श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शो मध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळे यांच्या शो मध्ये माझ्यासोबत म्हणजेच आरजे कैलास सोबत। आनंदी रहा, आनंद लुटा।
1: आरती मन मानती कहना क्यों नहीं मानती, पाठशाला में छुट्टी हो गई, बस्ता क्यों नहीं बांधती, बस्ता क्यों

0: नमस्कार, मैं हूँ पेंटल। आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियां बांटो।
1: श्रोते हो, आपण मागील शो साठी आणि या रविवारच्या शो साठी सुद्धा विषयाचं बंधन दिलेलं नव्हतं आणि आपल्याला ज्या काही रचना येतील त्या आपण सिरियल प्रमाणे सादर करण्याचं तुम्हाला सांगितलेलं होतं। तर खूप साऱ्या रचना आल्या आणि उपक्रम हा कवितांचा होता, 8 ओळींच्या कवितांचा। त्यामुळं 8 ओळींच्या कविता, त्याचं सादरीकरण आणि त्यातील भाव मांडण्याचा, जे तुमच्या मनातले भाव आहेत साहित्यिक मान्यवरांच्या ज्यांनी रचना पाठवलेल्या होत्या, तर त्या आम्ही प्रयत्न केला। आणखी खूप साऱ्या रचना शिल्लक आहेत, परंतु आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्याला वेळेचं बंधन असतं। आपल्याला शो हा वेळेमध्ये पूर्ण करावा लागतो, त्यामुळे तुमच्याशी गप्पा मारण्याची, तुमच्या सुंदर सुंदर रचना सादर करण्याची इच्छा असून सुद्धा मला वेळेच्या बंधनामुळे आजच्या शोपुरती तुमची रजा घ्यावी लागते। हो, परंतु आजच्या शोपुरती जरी मी तुमची रजा घेतली तरी मी तुम्हाला भेटायला पुन्हा येईन पुढच्या रविवारी दुपारी ठीक 2 वाजता सुंदर सुंदर कविता आणि चारोळ्या घेऊन, ज्या आपल्या जगभरातल्या साहित्यिक मान्यवरांनी आपल्या शोसाठी पाठवलेल्या आहेत। तर पुढच्या रविवारी नक्की भेटूया दुपारी 2 वाजता। तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM। आनंदी रहा, आनंद लुटा आणि मला म्हणजे आरजे कैलासला आजच्या शोपुरती रजा द्या।

0: नमस्कार, आप सुन रहे हैं रेडियो पुनेरी आवाज 107.8 FM पर। मैं स्मिता जयकर, खुश रहो, खुशियां बांटो।
1: नमस्कार प्रिय कपड़े मेरा सी कश्रोते हो, नमस्कार। तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आहात आरजे जगदीश सोबत। खास अलकप्रेमी रसिक श्रोत्यांसाठी अर्थात अलककार मित्रांनो, तुमच्यासाठी आणि अलककारांना संधी मिळावी यासाठी वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि अलकप्रेमी रसिक श्रोते हो, गेल्या 4 वर्षांपासून तुमच्या पसंतीस उतरलेल्या तुमच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आज 24 मे आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 204। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, प्रयोग क्रमांक 203 मध्ये एकापेक्षा एक झकास जबरदस्त अलक आपण ऐकल्यात आणि दमदार प्रतिक्रिया सुद्धा दिल्यात। वा अलक प्रेमी रसिक श्रोते, तुमच्या प्रतिक्रिया वाचल्या ऐकल्या की मूठभर मांस अंगावर चढतं आणि मग नव्या उमेदीने पुन्हा पुढच्या कार्यक्रमाकडे आरजे जगदीश वळतो। यावेळेला कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण साकव्य कला मंच साहित्य कला यांचा सुमधूर मेळ साधणाऱ्या या मंच

जलक या कुटुंबात तुमचं सहर्ष स्वागत अभिनंदन आणि स्पर्धेत विजेते ठरल्याबद्दल तर खरंच खूप खूप खूप अभिनंदन. अलंकर विलास, तुमच्याबद्दल मला 2 मिनिटं बोलावंच लागेल, कारण तुम्ही अवलिया व्यक्तिमत्व आहात. तुम्ही अक्षरशः साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व, आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतात. उत्तम समूह प्रशासक आहात, नाही तर काही समूह प्रशासक अक्षरशः आडमुट्या धोरणाचे असतात. अमुक एका व्यक्तीशी बोलायचं नाही, तमुक एका समूहाशी संबंध ठेवायचे नाहीत, अमुक करायचं, तमुक करायचं, मी म्हणेन तसंच करायचं, स्वतःची अक्कल काय, स्वतःची लायकी काय असं न पाहता समूह चालवणारे पैशापासून झाले. पण अलंकार विलास, लावणीकार विलास, इतकं सुंदर साहित्य तुम्ही निर्माण करतात, तरीही साहित्याचा समूह आदर्श पद्धतीने कसा चालवावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे साकव्य. आणि अर्थात याचं श्रेय श्रीयुत पांडुरंग कुलकर्णी यांना सुद्धा जातच, पण तुमचं कौतुक खरंच. ऐकूया स्पर्धा विजेती अलक. लग्न करण्याचं ठरलं, तिला कुणीच पसंत पडेना, कारण ते निष्कलंक पती हवा होता. आता ती तयार झाली आहे, आता ती तयार झाली आहे, कारण एका सखीने तिला आरसा आणि त्याच वेळा पौर्णिमेचा चंद्रही दाखवला. अलंकार विलास, ज्या सखीने तिला आरसा दाखवला तिला मानाचा मुजरा, जिने तो चंद्र दाखवला तिलाही, म्हणजे त्या सखीला मानाचा मुजराच, आणि तुमच्या प्रतिभा शक्तीला मानाचा मुजरा. म्हणजे पुणेरी आवाजवर पहिल्यांदाच तुम्ही अलग पाठवताय, पण मी अलग तुमच्या वाचतो, म्हणजे अलीकडे लिहायला लागलायत, पण छान लिहिताय, अभ्यासपूर्ण लिहिताय. अर्थात मनादेंनी ही अलग विजेती ठरवली, म्हणजे मी कोण सांगणार, पण मला ही गोष्ट आवडली. आरसा दाखवला म्हणजे तू निष्कलंक आहेस का, आणि पौर्णिमेचा चंद्र दाखवला, चंद्रावरही डाग आहेत, ते दुरून दिसत आहेत, तर प्रत्यक्षात किती असतील, केवढा सुंदर विचार आणि किती सुंदर कथा तुम्ही रचलीत, मला प्रचंड आवडली. पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन. पुढची साकव्यामधील विजेती अलक आहे डिचोली गोवा येथील. अर्थात आपल्याकडे वारंवार अलक लिहिणाऱ्या अलंकार कुमारी साधना पांडुरंग आरोंदेकर भुकेलेल्या पोराला कडेवर उचलून ती उभी होती. दर कमी कर तो गरजला, पण पोटाची भूक कशी कमी करू. आवाजात अदब होती, तो हसून चालता झाला. अलंकार साधना, तुमच्या नावाप्रमाणे तुमची साधना अप्रतिम आहे, अफाट आहे. तुम्ही खूप काम केलंय स्वतःवर, तुमच्या स्वतःच्या साहित्यावर. स्वतःचं साहित्य तुम्ही तटस्थपणे त्रयस्थपणे बघितलंय आणि मग उत्तम साहित्य लिहिण्याचा प्रत्येकाला प्रयत्न केला, म्हणून इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये तुमची कलाकृती विजेती ठरली. आणि बघा ना, पण पोटाची भूक कशी कमी करू. एका वाक्यात तुम्ही गरिबीचे चटके, श्रीमंतांचा माजोरीपणा आणि सरकारची अनास्था तुम्ही दाखवून दिलीत. गरीबालाच त्या ठिकाणी आपण बार्गेनिंग करतो, त्याच्याबरोबर बसून त्या ठिकाणी आपण हिशेब करतो, पण श्रीमंत म्हणजे मॉलमध्ये गेलो तर चिकटवलेल्या किमती ज्या आहेत त्या किमतीने आपण वस्तू का बरं विकत घेतो. विचार करायला लावणार आहे तुमची अलग आहे. साकव्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पुढची साकव्यमधील विजेती अलक आहे रोहा येथील. अलंकार सौ अचला धारक, अर्थात अलंकार अचला तुम्ही नियमितपणे पुणेरी आवाज 107.8 FM अलक लिहिताच आणि परिणामकारक अलक लिहिता आणि या समूहात तुम्ही विजेते ठरलात, अभिनंदन. तो लहान असल्यापासून त्याच्या आईने कष्ट करून आई बाबांच्या दोन्ही भूमिका बजावून त्याला मोठं केलं होतं. तुझं आराध्य दैवत कोण असं मित्रांनी विचारल्यावर त्याने आईकडे बोट दाखवले. वा अलंकार अचला, आई आई असते, आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, आत्मा आणि ईश्वर याचं मधुर मिलन म्हणजे आई. आणि आई खरंच आपल्याला घडवते, आई आपल्याला मोठं करते, संस्कारित करते, सुशिक्षित करते आणि आपल्याला आपल्या पायावर उभं करते. म्हणून आपलं आराध्य दैवत आई आणि बरं का बाबा सुद्धा. या अलकमध्ये बाबा नाही आहेत, आईने दोन्ही भूमिका बजावल्यात, म्हणून आई, अन्यथा आई वडील हेच आपलं आराध्य दैवत. आपल्या श्री गजाननाने सुद्धा आई वडिलांना प्रदक्षिणा घातल्या आणि पृथ्वीला प्रदक्षिणा घातली असं म्हटलं. वा सुंदर. पुन्हा एकदा साकव्याच्या विजेत्यांचे अभिनंदन. आणखीन काही अलक येणार आहेत, त्या पुढच्या समूहामध्ये पुढच्या वेळेला आपण घेऊ. अलंकार मयुरी देशपांडे, उत्तम परीक्षणाबद्दल तुमचं अभिनंदन. ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवली धानोरी पुणे 15 येथून अलंकार श्रावणी संदीप गुंड. आज तो घरातच दारूपीत बसला होता, त्याच्याजवळच त्याचा लहान मुलगा खेळत होता, तेव्हा चुकून नकळत दारूचे 2 घोट त्या पोराच्या पोटात गेले.
आपल्यामुळे आपल्या मुलाला वाईट सवय लागू नये.

म्हणून त्याने त्याच दिवशी लगेचच दारू कायमची सोडली. वा अलकर श्रावणी, दारू सोडण्याचा हा अत्यंत उत्तम असा मार्ग आहे. दारू सोडवण्याचा म्हणा, दारू सोडण्याचा म्हणा, खरंच किती उत्तम झालं ना. म्हणजे दोन घोट त्याच्या पोटात गेले हे अतिशय वाईट झालं. त्याचा थोडा वेळ परिणाम दिसेल, पण पुढचे दुष्परिणाम या एका प्रसंगामुळे टळले. उत्तम प्लॉट रचलात, खूप छान, अभिनंदन. ऐकूया गडचिरोली येथून अलंकार उपेंद्र रोहणकर सोनापूर कॉम्प्लेक्स मध्ये लिहितात. जवळ बसलेल्या जोडप्याकडे पाहत तो स्वतःशीच म्हणाला, माझा प्रेमविवाह झाला असता तर यांच्यासारखेच आम्ही एकत्र ज्यूस प्यायलो असतो. काही वेळा त्या दोघा प्रेमविरांमध्ये ज्यूस वरून कडाक्याचे भांडण झाल्याचे त्याने ऐकले. अलंकार उपेंद्र, मला लगेचच हसू आलं. हसू अशासाठी आलं की कसं असतं ना, दुसऱ्याचं आयुष्य आपल्याला नेहमी चांगलं वाटतं, पण ते चांगलं असतंच असं नाही. दुरून डोंगर साजरे, पण तुमची अलक मिश्किल आहे, भन्नाट आहे, खूप छान. कोल्हापूर येथून अलंकार विद्याकुंभार लिहितात, लहानपणीच तिचे वडील देशासाठी शहीद झाले, त्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले होते. काही वर्षांनी ती शिकून मोठी झाली आणि तिने आपला अर्धा पगार देशासाठी शहीद झालेल्या गरीब कुटुंबांसाठी दान करण्याचा निर्णय घेतला. अलंकार विद्या मानाचा मानाचा मुजरा तिला आणि ही कल्पना सुचली, म्हणून तुम्हाला सुद्धा ही कल्पना किंवा असा विचार पुढाऱ्यांना काय येत नाही. इतकी गडगंज संपत्ती कमवतात, कोणत्या जन्मासाठी साठवून ठेवतात आपला पैसा, हा शासकीय कामासाठी किंवा अशा शहीद कुटुंबांच्या पुनरुत्थानासाठी का बरं वापरला जाऊ नये. एक दमदार विचार मांडला, दमदार विद्या दिली, त्याबद्दल धन्यवाद. सांगली येथून अलंकार अरुणा गर्जे लिहितात, तुम्ही सुद्धा डॉक्टर होण्याची इच्छा असतानाही परिस्थितीमुळे डॉक्टर होऊ शकला नाही. आज आपल्या हुशारीमुळे तो IPS अधिकारी झाला. परंतु जेव्हा आपल्या सरांना पेपर फुटी प्रकरणात अटक झालेली पाहून एवढंच म्हणाला, सर तुम्ही सुद्धा. अलंकार अरुणा, आत्ताच्याच नीट पेपर फुटलेल्या नीट प्रकरणावर नीट नेटकी अलग तुम्ही पाठवलीत, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. खरंच लेखक आपल्या सभोवताली घडणाऱ्या प्रसंगांना कशा पद्धतीने प्रोत्साहन देतो, कशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रतिसाद देतो, प्रतिक्रिया देतो, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अलंकार अरुणा तुमची अलग. पण खरंच सर तुम्ही सुद्धा, किती विश्वास ठेवला होता तुमच्यावर. ऐकूया वर्षाश्री टोपणनावाने नागपूर येथून अलग पाठवली आहे. अलंकार सौ वर्षा श्रीकांत गंपावर. एकुलती एक असल्याने वडिलांची तब्येत बिघडली म्हणून जायची गरज पडली होती आणि तेव्हाच नवरा बाहेरगावी गेलेला होता. पण आता तिच्या समोर सध्याच्या परिस्थितीत मुलीला कुठे ठेवू हाच सर्वात मोठा प्रश्न होता. अलंकार वर्षा, बरं का, यात मुलीला कुठे ठेवू हा फार गंभीर प्रश्न आहे. कारण कोणावर विश्वास ठेवायचा, कोणाच्या अहवाली आपल्या मुलीला सहज करू शकतो विश्वासाने, कोणावर त्या ठिकाणी आपण डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो, तर याचं उत्तर नाही. अगदी आजोबांची प्रकरणं दिसतात, सख्या बापाची प्रकरणं दिसतात, मामांची प्रकरणं दिसतात, काकांची प्रकरणं दिसतात, तर मग हे आपले असतील तर गैरांवर भरोसा ठेवायचाच कसा, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अलंकार वर्षा, बाकी सगळा प्लॉट ठीक आहे, पण शेवटचा प्रश्न मनाला चटका लावून गेला. वळूया पुढच्या अलंकडे. रत्नश्री टोपणनावाने लिहिणाऱ्या पंढरपूर येथील अलंकार जयश्री शिंदे लिहितात, वाऱ्याची झुळूक आपल्याकडे येताना पाहून बागेतील सारी फुले एकसाथ खुशीने गुणगुणली. तू परतून येता क्या क्या बात आहे, आज चक्क माझी वाट पाहत सर्वांनी एकसाथ सलामी दिली. ती झुळूक हसत म्हणाली, आम्ही कोमेजण्याआधी आमचा सुगंध सगळीकडे पसरवण्यासाठी तू आलीस. म्हणून फुलांनी हसत उत्तर दिले, वा अलंकार जयश्री, वरच्या अलक सारखीच ही अलक आहे, फक्त या अलक मधली खंत वेगळी आहे, या अलक मधलं शल्य वेगळं आहे, पण स्त्री सुरक्षित नाही हीच भावना यात सुद्धा अलक मधून व्यक्त झालेली दिसते. वळूया पुढच्या अलककडे. चिंचवड पुणे वाल्लेकरवाडी येथून अलंकार सौ कल्पना चांदमलजी बंब जैन लिहितात, आजी नवाकार मंत्र म्हणत होती. एक वर्षाची नात आजी एक शब्द बोलल्यावर करत होती. पाच शब्द आजी बोलली, मागे मागे ती पण बोलली. बाल मन कोरे असते हो, खरंच अलंकार कल्पना, बाल मन कोरे असते, त्यावर आपण जे चिकटवू, जे लिहू, जो ठसा उमटवू तो ठसा उमटतो. आणि तशाच प्रकारचं त्या ठिकाणी आयुष्य घडत असतं त्यांचं.
आपण विचार करायला पाहिजे आपण मुलांना काय द्यायचंय, संस्कार कसे द्यायचेत, किती द्यायचेत आणि कधी द्यायचेत. उत्तम आलं, उत्तम अध्यात्म तुम्ही आलं म्हणून मांडलेत, अभिनंदन. ऐकूया पुढची आलं. मनस्वी कलाकार या टोपणाने लिहिणाऱ्या जामनगर गुजरात येथील अलगकार सौ शीतल ईशी लिहितात, आज दोघी समदुःखी होत्या, एकमेकांच्या अश्रू पुसत मन हलके करत होत्या. एकीने मलम लावला व दुसरीने मनावर फुंकर घातली. नोकर मालक अंतर आज दूर झाले होते. अभिनंदन अलगकार शीतल, खरंच तुम्ही दमदार आहात आणि स्वतंत्रपणे अलग लेखन करता याचा मला त्या ठिकाणी अभिमान आहे, आनंद आहे. कोणाच्याही दावणीला आपली लेखणी झुंपली की आपल्यातला लेखक मारला जातो, आपल्यातला व्यक्ती मारला जाऊ नये असं वाटत असेल तर या नोकर आणि मालकासारखं म्हणजे यांच्यासारखं नातं आपलं सुद्धा असायला पाहिजे, अगदी सहज हलकं फुलकं. ऐकूया पुढची अलग. सोलापूर येथून अलगकार सौ विद्या चव्हाण माने लिहितात, आईने शिकवलं होतं, आईने शिकवलं होतं मुली ओवाळतात, शाप देत नाहीत. ती शांत राहिली फक्त तिच्या डोळ्यातल्या तांबड्या ठिपक्यांना सोडून. अलगकार विद्या, तिच्या डोळ्यातील तांबडे ठिपके याचा अर्थ रक्त ओकणारे डोळे, अपमानाने लालबुंद झालेले डोळे, अपमान गिळून त्या ठिकाणी गप्प बसलेले तरी अशांत असा अग्नी ज्या डोळ्यातून बाहेर पडतोय, राग बाहेर पडतोय, निग्रह बाहेर पडतोय असे डोळे. मला शाप द्यायचा आहे, मला त्या ठिकाणी मारायचं आहे, मला त्या ठिकाणी दणके द्यायचे आहेत, मला धडा शिकवायचा आहे, अशी सांगणारी ती नजर. पण आपण खरंच माणसांना म्हणजे आपल्या मुलींना आपण असेच गप्प नाही का करत? खरंच अलकप्रेमी रसिक श्रोते हो, अलगकार मित्र बघा ना कसे एकापेक्षा एक सुंदर, आकर्षक, एकापेक्षा एक भारी अशा अलग पाठवतात. एकापेक्षा एक विषय असलेला सुंदर, रसाळ, दमदार, कसदार, कथाबीज असलेल्या अलग पाठवतात. अर्थात काही करंटे मात्र रेडिओ पुणेरी आवाजवरच्या अलग अलग असतात का? असा उगाच टाव फोडतात, नसतीलही पण त्यातून तर शिकतील. तुम्ही त्या ठिकाणी डायरेक्ट आकाशातून पडलात आणि शिकलात का? तुम्ही जर एवढे दर्जेदार अलग लेखन करताय किंवा लेखन करताय तर मग तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त होत, पण नवोदितांना शिकू दे ना. मी पोट तिडकीना बोलतोय याचं कारण माझ्यापर्यंत त्या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया पोचू देत. तुम्ही कोणती अलग घेतात असं म्हणा, पण अलगकारांच्या प्रतिभेला उगाच नावं ठेवू नका, त्यांना शिकू दे आणि त्यांना टिकू दे. धन्यवाद. लगेच परत येतोय, जाऊ नका कुठेही. पुढच्या भागात भेटू. अलगची झलक प्रयोग क्रमांक 204.

0: स्वयं को सशक्त बनाने के लिए सुनिए शिवानी बहन के श्रेष्ठ विचार।
1: गर्मी होगी तो आई एम फाइन विद इट, लेकिन ठंड मेरे से जहन नहीं होती। ठंड में तो मैंने बीमार पड़ना ही है, तो मैंने अपने आप को कंडीशनिंग दे दी कि गर्मी में आई विल बी फाइन, लेकिन ठंड में तो मैंने बीमार पड़ना ही है। विच मीन्स मैं अपना ध्यान नहीं रखूंगी, ठंड में बीमार पड़ना अलाउड है। तो अब एक महीना दो महीना मैंने अपने आप को बीमार रहना अलाउड हुआ। अगले साल ठंड 6 महीने रही और मेरी प्रोग्रामिंग मैंने चेंज नहीं की और मैंने अपने आप को प्रोटेक्ट भी नहीं किया, तो अगले साल मैं 6 महीने बीमार रही। उसके 2 साल के बाद इतनी ठंड आई, और क्योंकि मेरा इम्यूनिटी सिस्टम हर साल बीमार होते होते होते होते कमजोर होता जा रहा था, उसके 4 साल बाद इतनी ठंड आई दैट आई जस्ट कुडंट टेक इट। एंड देन वी से डिप्रेशन, नर्वस ब्रेकडाउन, दिस। क्योंकि करते करते करते करते ताकत तो कम होती जाएगी और दुनिया की परिस्थितियां बढ़ती जाएंगी।
0: आप सुन रहे हैं पुणेरी आवाज 107.8 FM, खुश रहो खुशियां बांटो।
2: अलक प्रेमी रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM, आणि तुम्ही आता आरजे जगदीश सोबत रंगतदार आणि बहारदार कार्यक्रमात अलकची झलक मध्ये। अलक तुमची रसिक श्रोते हो, झलक आमची। अलक प्रेमी रसिक श्रोते हो, आज 24 मे 2026 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 204 प्रयोग होऊन चौथा प्रयोग आता आपण सादर करतो, म्हणजे द्विशतकोत्तर महोत्सव आपण सध्या सुरू केला आहे। आणि आत्तापर्यंत पहिल्या भागामध्ये एकापेक्षा एक छान अप्रतिम आशय विषय संपन्न अशा अलग तुम्ही ऐकल्यात। मनोरंजन प्रबोधन या दोन्ही गोष्टी अलगमधून सहज पद्धतीने घडवून आणण्याचा विचार उपक्रम अलगकार मित्र करत असतात, आणि त्याबद्दल सर्व अलगकारांचं अभिनंदन करून आरजे जगदीश प्रयोग क्रमांक 24 पुढच्या भागाकडे अर्थात भाग क्रमांक 2 वळतोय। पहिली अलग आपल्याला पाठवले अक्लूज येथून अलगकार सर रूपमती पांडुरंगराव देशमुख। आज तिचा वाढदिवस म्हणून सर्वजण भेटवस्तू घेऊन आले। तिने मात्र केक कापून झाल्यावर कागदात बांधलेल्या गजऱ्याचा सुगंध हळूच केसात माळला आणि मंद स्मित करत लाजली। वा अलकार रूपमती, नावाप्रमाणे तुमची अलक आहे, फार छान। म्हणजे रूपाला निखार येतो तो गजऱ्यामुळे। एक गजरा 20 रुपयाचा त्या ठिकाणी 20,000 काम सहज करून टाकतो, आणि ही किमया ज्या नवऱ्याला साधली मला वाटतं तो आदर्श नवरा ठरण्यास पात्र आहे। ऐकूया पुढची अलक जी आपल्याला पाठवले अलगकार चेतन सुरेश सतपाल विरार पूर्व येथून। पोलिसांनी त्याला कारागृहातील गेट उघडून जवळजवळ आत फेकूनच दिले आणि गेट बंद करून घेतले। काय रे बाबा, तुझा गुन्हा तरी काय? आधीपासून आत असलेल्या एका म्हाताऱ्या कायद्याने त्याला विचारले। काही नाही हो बाबा, मी फक्त लोकशाही असलेल्या देशात सत्य बोलण्याचा प्रयत्न केला, नवीन कैदी शांतपणे म्हणाला। त्यावर तो म्हातारा कैदी मिशीतल्या मिशीत स्वतःशीच हसला। अलगकार चेतन, चेतना जागवण्याचं काम तुमच्या हातून घडणार आहे, तुम्ही त्या ठिकाणी आता जनप्रबोधन करायला सुरुवात करा, असं मी तुम्हाला आवर्जून सांगेन। कारण मागच्या वेळेला फेसबुकवर तुमची कविता ऐकली तेव्हा सुद्धा माझ्या मनात हेच विचार आले, आणि आत्ता ही कथा ऐकल्यानंतर सुद्धा माझा हाच विचार ठाम झाला। खरंच आपण कुणीतरी त्या ठिकाणी वसा घेतला पाहिजे, आपण कुणीतरी विडा उचलला पाहिजे आणि प्रबोधन केलं पाहिजे। लोकशाहीमध्ये आपल्याला व्यक्तिस्वातंत्र्य गदा आणली जाते, अत्यंत चुकीची गोष्ट आहे, आपण मात्र ती स्वीकारतो कोणत्या ना कोणत्या कारणाने आपण दबून राहतो। अलगकार चेतन खूप खूप सुंदर। गोंदिया येथून अलगकार निसर्ग कवी या टोपण नावाने लिहित आहेत श्री किशोर कुमार मलेवार। तो सतत शेतात राबायचा, पण त्याला धान पिकात फारसं उत्पन्न मिळत नव्हतं। कृषी मित्राने त्याला अर्ध्या शेतीत आंब्याचे झाड लावायला सांगितली। यंदा 4 वर्षाच्या झाडाला आंबे लागून भरपूर आंब्याचा नफा मिळाल्याने तो शेतकरी आनंदाने गदगद झाला। अलगकार किशोर कुमार, खरच शेतकऱ्याला आता एक पिकीपेक्षा दुपिकी शेती घेतली पाहिजे, बहुपिकी शेती घेतली पाहिजे, नगदी पिकं घेतली पाहिजे, धनधान्य अन्नधान्य शेतकरी घेईल तरच आपण सगळे जगणार आहोत हा विचार करून आपण त्याच्या मालाला किंमत दिली पाहिजे. आपण थेट शेतमाल आपल्या घरी आणता येईल का असा विचार करून शेतकऱ्याच्या वस्तूंना शेतकऱ्याच्या मालाला खऱ्या अर्थाने किंमत दिली पाहिजे, तर शेतकऱ्याचा मान सन्मान वाढेल आणि शेतकरी गुण्यागोविंदाने जगू शकेल. अन्यथा झाडाला लटकणे किंवा मग पेस्टिसाइड पिऊन आत्महत्या करणे, जंतुनाशक प्राशन करणे असा विचार शेतकऱ्याच्या त्या आधीच व्यथेने वेदनेने व्याकुळ झालेल्या डोक्यामध्ये येऊ शकतो. अलकर किशोर, तुम्ही अशा प्रकारचा विचार मांडला त्याबद्दल तुमचं अभिनंदन. ऐकूया ज्यांनी परीक्षण केलं आणि विजेत्या ठरलेल्या अलक आपण पहिल्या भागात घेतल्या, ते अलकचे महागुरु. म्हणजे मला माहीत होतं त्यांचे अलक किती आहे म्हणून मी मगाशी त्यांना विशेषण दिली नाहीत, त्यांना जास्त विशेषण आवडतही नाहीत. अलकचे महागुरु, अलकचे परीक्षक, अलककार, समर्थ अलककार अशी ओळख आपण ज्यांची करून द्यायला हवी असे अलककार म ना दे अर्थात मयुरे देशपांडे तळेगाव दाभाडे येथून लिहितात, आज पिंपरी चिंचवड येथून लिहितात, आज तो एकदाही न अडखळता बोलत होता. कोणीतरी मागून कुजबुजले, किती मनापासून बोलतोय अलककार मना दे, मनापासून बोलतो म्हणून तर तो न अडखळता बोलला. त्याला तसं बोलण्याचं त्या ठिकाणी सवय होती म्हणून तो न अडखळता बोलला. अडखळ बोलणं कधी असतं? ज्यावेळेला आठवायचं असतं, ज्यावेळेला भोगलेलं कमी आणि दाखवायचं जास्त असतं. पण तो सहज बोललाय कारण त्याने तेवढं भोगलंय, त्याची व्यथा त्याची वेदना त्याला जवळची आहे आणि तो सहजपणे मांडून मोकळा होतोय. व्यक्त होण्यासाठी अडखळणं शक्यच नाहीये. तो व्यक्त झालाय आणि म्हणून मनसोक्त बोलतोय, मनापासून बोलतोय आणि म्हणून तो अडखळत नाहीये. मला वाटतं बरेच अर्थ खरं म्हणजे या अलकमधून निघू शकतात, पण मला सध्या इतकंच सांगायचंय आणि इथे थांबतो. अलककार मयुरेश, उत्तम परीक्षण केल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आणि अलककार मित्रांना अशाच प्रकारचं प्रशिक्षित करत राहा. अत्यंत दमदार उत्तम अशा अलक सादर करायला आरजी जगदीशला मग खऱ्या अर्थाने आनंद प्राप्त होईल, आनंद लाभेल. धन्यवाद. यवतमाळ येथून अलककार कल्याणी मादेश्वर लिहितात, आपला भूतकाळ विसरून परत नव्याने जीवन जगायचे असा नववर्षाचा संकल्प करून ती झोपी गेली. सकाळी दार उघडताच तिला तो दारातच उभा दिसला. अलककर कल्याणी दोन शक्यता आहेत, त्याने सुद्धा तिकडे तसाच संकल्प केला असेल, तिने त्या ठिकाणी कदाचित भूतकाळ विसरायचा संकल्प केला आणि पुन्हा भूतकाळ तिच्या समोर आला. या दोन्ही शक्यता नाकारता येत नाहीत. तिसरी शक्यता सुद्धा अशी आहे की भूतकाळ विसरायचंय पण भूतकाळाने त्या ठिकाणी आपला भूतकाळ विसरायचं ठरवलंय आणि एक नवीन पद्धतीने तो इच्छा व्यक्त करतोय. आता त्या ठिकाणी त्याने एक पाऊल पुढे टाकलंय, आपण पुढचं पाऊल टाकावं असाही विचार असेल किंवा कदाचित संकल्प फक्त संकल्पापुरता राहू शकेल. ऐकूया वनगे कुटुंबियांच्या अलक अर्थात आर्ज जगदीशच्या अलग झलक कार्यक्रमातील आणखी एक आवडता कार्यक्रम कौटुंबिक अलक. पिंपळे सदागर पुढे येथून अलककार सौ शैलजा महेंद्र वनगे लिहितात, ती सर्वांची लाडकी लग्न होऊन सासरी आली. सासरी तिला नवनवी नाती मिळाली आणि नात्यांच्या त्या सुंदर साखळीत तिने स्वतःला गुंफून घेतले. पण क्षणात ती गंभीर झाली कारण नात्यांच्या त्या सुंदर साखळीत मुलगी या नात्याचा अभाव होता. अलककार शैलजा, मी नेहमी म्हणतोय म्हणत राहीन, तुमच्या अलकमध्ये प्रौढत्व आलंय. तुमची अलक कुमारिका नाहीये, बालिका नाहीये, ती प्रौढा झाली आहे आणि याचा मला प्राऊड आहे, याचा मला अभिमान आहे. तुमच्या आगळ्या वेगळ्या अलकला खरंच खूप खूप अभिनंदनाचा वर्षाव करूया आणि मानाचा मुजराही देऊया. ऐकूया पुढची अलक. अलककार महेंद्र वनिभाऊ हरिभाऊ वनगे पिंपळे सौदागर पुणे येथून लिहितात, वधू परीक्षेला कंटाळलेली ती एव्हाना कांदा पोहे बनवण्यात इतकी निपुण झाली होती की तिने आपले एक कांदा पोह्याचे स्टॉल टाकले. तिच्या स्टॉल समोर सकाळ संध्याकाळ गर्दी जमू लागली. आता निवड तिच्या हाती होती. वा वा वा वा वा वा वा वा अलककार महेंद्र जिंकलात, अप्रतिम. अलककार शैलजा, जसं जुमी जे म्हणालात मुलगी या नात्याचा अभाव होता, म्हणजे घरात कोणालाच त्या ठिकाणी तिच्या पदरी तिच्या उदरी मुलगी जन्माला यावी असं वाटत नव्हतं. इथे सुद्धा मुलीने खरं जिंकलंय, कारण तिने स्वतंत्र अस्तित्व. बघा, एकाच घरामध्ये दोन वेगळे विचार, म्हणजे विचार एकच पण दोन वेगळ्या पद्धतीने मांडले कसे जातात, ह्यासाठी पती पत्नीतलं नातं आणि एकमेकांच्या साहित्याला दिलेला त्या ठिकाणी पाठिंबा फार महत्वाचा आहे. दोघांनाही मानाचा मुजरा. ऐकूया रुकडी हातकडंगले जिल्हा कोल्हापूर येथून अलंकार सौ क्षितिजा कुलकर्णी लिहितात. आज तिनं ठरवलंच होतं दोन पावलांच्या पुढाकारासाठी चार पावलांची माघार घ्यायची, पण पुढे टिंबटिंब आहेत अलंकार क्षितिजा आणि ते टिंबटिंब फार महत्वाचे आहेत. ते टिंबटिंब म्हणजे त्या ठिकाणी कदाचित कदाचित माघार घ्यायची ठरवलं पण घेता आली नाही. तिने ठरवलंय आणि तिला त्या ठिकाणी माघार घ्यायला प्रवृत्त केलं नाहीये, परावृत्त केलेलं आहे. कदाचित त्या ठिकाणी तिला माघार घेण्यामध्ये अडथळे आणण्यात आलेले आहेत, कदाचित त्या ठिकाणी तिचा विचार बदलला आहे. पण मला असं वाटतं की हा विचार फार महत्वाचा आहे. दोन पावलांच्या पुढाकारासाठी चार पावलांची माघार घ्यायचा, तिचा विचार विकासाच्या दिशेने झपझप पावलं टाकण्याचा नाही, तर तिचा विचार विकासाच्या दिशेने आश्वासक पावलं टाकण्याचा आहे. अप्रतिम अलंकार क्षितिजा, क्षितिजाला गवसणी घालणारी तुमची अलक नेहमीप्रमाणे दमदार आणि तुम्हाला मानाचा मुजरा. ऐकूया पुणे येथील अलंकार सौ नंदा गायकवाड जवळजवळ 2 वर्षानंतर आपल्याकडे अलक पाठवत आहेत. मंद जळणारा दिवा हेच त्याचे आकर्षण होते. इकडून तिकडून तो पतंग दिव्याभोवती घिरट्या घालत होता, मध्येच ती मंद ज्योत फडफड करत होती. जणू सांगत होती त्याला, दूर हो, दूर हो, मी तर जळत आहे कारण जळणे हा माझा धर्म आहे. ऐकले नाहीस तर खाक होणे तुझे कर्म असेल. अलंकार नंदा, जगी सात सांगतात प्रीत पतंगाची खरी, ती खरी प्रीत तुम्ही इथे सांगितली पण त्यातली प्रीत तुम्हाला कळली नाही, म्हणून कदाचित खाक होणे कर्म असेल. जळणे हा माझा धर्म आहे, जळणे म्हणण्यापेक्षा प्रकाशित होणे करणे हा माझा जन्म आहे आणि ह्यासाठीच त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी माझं आयुष्य खर्ची केलंय. तू मात्र नाहक बळी पडू नकोस, मी ज्वाला आहे आणि ज्वालेच्या वाटेला गेलास तर राख होईल, हे प्रेमाचं समजवणं असेल, कर्माचं नक्कीच नाही. ऐकूया पुढची अलग जी आपल्याला पाठवले अमरावती येथून ऍडव्होकेट अलंकार सौ सुलभा गोगरकर यांनी. अलंकार सुलभा, तुम्ही कविता लिहिताय, कविता तपासायला पाठवता, मला खूप छान वाटतंय की तुमच्यामध्ये शिकण्याची वृत्ती आहे. अगदी अलग सुद्धा तुम्ही अशा शिकत राहिलात आणि आता छान छान अलग लिहिता. अलंकार सुलभा लिहितात, अधिक महिना म्हणून ती खुश होती माहेरी जाताना, पण भाऊ सावत्र वहिनी कशी वागेल, आई बाबा नव्हते तिला. तिने घरात पाऊल ठेवताच वहिनी म्हणाली, तुम्ही आलात, आता सगळं अधिकच होणार, तुमच्या पावलाने लक्ष्मी येणार. वहिनीकडे गोड बातमी असल्याचे तिला कळले. अधिकातले अधिक वाण, ती म्हणाली, वा अलंकार सुलभा, सुलभ पद्धतीने नातेसंबंध मांडण्याचा तुमचा हा अट्टाहास मला वाटतं खरंच जमेची बाजू आहे. तुमच्या लेखनातील दमदारपणा आहे तो हाच आहे. किती सुंदर, आणि ती येणार, वहिनीकडे गोड बातमी असल्याचे तिला कळले आणि तिला म्हणजे वहिनीला लक्ष्मी हवे. यात स्त्रीचं महत्व सुद्धा तुम्ही अधोरेखित केलं. मानाचा मानाचा मुजरा. मला इथे पुन्हा एकदा मागे वळायचं आणि अलंकार मयुरेश देशपांडे यांना मानाचा मुजरा द्यायचा आहे. अलंकार मयुरेश, तुम्ही वारंवार या सगळ्या माणसांना, सगळ्या अलंकार मित्रांना वारंवार प्रशिक्षित करता, वारंवार शिक्षण देता, त्यांच्यात चुका सांगता, म्हणून एकापेक्षा एक छान अलक हे सगळेजण लिहायला लागलेत. बरं का, तुम्हाला खरंच मानाचा मानाचा मुजरा. नागपूर येथून अलंकार सौ स्वप्ना प्रशांत जगदळे लिहितात, रस्ता क्रॉस करताना एका दिव्यांग मुलाला दुसऱ्या दिव्यांग मुलाने हात दिला, बघे व्हिडिओ आणि फोटो काढण्यात दंग होते. अलंकार स्वप्ना, माणूस की मानवता जपण्याचं काम दिव्यांगाने दुसऱ्या दिव्यांगासाठी केलं आणि बघ्यांनी, म्हणजे जे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी लुळे पांगळे आहेत, ते बघे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात मग्न आहेत, कारण तीच आपली आता संस्कृती झाली आहे आणि मग त्याच्या रील्स बनवणार, रीला बनवणार आणि जगामध्ये त्या ठिकाणी स्वतःची पाठ थोपटून घेणार. पण दिव्यांग म्हणजे म्हणतात ना, कठीण समय येता कोण कामास येतो, तसा एक मित्र दुसऱ्या मित्राच्या कामाला आला, एक दुःखी दुसऱ्या दुःखीच्या कामाला आला आणि त्याचं दुःख त्याला कळलं, पण बघ्यांना मात्र त्याच्यात इव्हेंट दिसला तो असा. फार छान. वळूया पुढच्या अलगकडे, म्हणजे या कार्यक्रमातील 24 मे 2026 च्या कार्यक्रमातील शेवटची अलग. नाशिक येथील अलंकार मृणाल प्रभूने लिहितात, आपल्याला जावई शिकलेला सदन व चांगल्या कंपनीत नोकरी करणारा मिळाला म्हणून ती भलतीच खुश होती, पण त्याच्या आपल्या मुलीशी असलेल्या आढ्यतेचे आणि तुसलेपणाचे वागणे बघून आता तिला पश्चातापही होत होता. आपण लेकीला भरपूर भौतिक सुख मिळेल असे स्थळ बघितले, पण तिच्या मानसिक सुखाचे काय? आलकर म्हणाल, शेवटची वळ नसतेली तरी चाललं असतं. खरंच आपण बऱ्याच वेळेला भौतिक सुखाच्या आरी जातो. संस्कार, सुसंस्कृतपणा, बाणेदारपणा, त्यानंतर शहाणपण, त्यानंतर माणुसकी, मानवता, अशा काही समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या शाश्वत मूल्यांचा विचार करतो का? करत नाही. आणि म्हणूनच कदाचित आलकर म्हणाल, तुम्ही ही अलग पाठवून जोडीदार कसा शोधायचा, जावई कसा शोधायचा किंवा सून कशी असायला हवी याचा एक प्रकारे धडाच लोकांना दिला आहात. आणि अलंकार मित्र नक्की समजून चुकले असतील, कारण अशा पद्धतीने आपण श्रीमंतीच्या मागे धावतो आणि आपल्या हाती नंतर मात्र पश्चाताप येतो. आधीच योग्य तो विचार करणं कसं आवश्यक आहे हे तुम्ही इथे पटवून दिलं. खूप खूप सुंदर, धन्यवाद. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, कुठेही जाऊ नका, ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. पुढच्या म्हणजे 31 तारखेच्या कार्यक्रमात, मे महिन्यातील शेवटच्या रविवारी आपण पुन्हा भेटू.

0: सोनेरी आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणेरी आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद
2: पुणेरी आवाज 107.8 FM वर्ल्ड रिन्यूअल स्पिरिचुअल ट्रस्ट का सामुदायिक रेडिओ स्टेशन खुश रहो खुशियां बांटो।

सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले, पुणेरी आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.